0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 18 मे. वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणं काही खरं नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीमध्ये विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठं गुंतते ते पाहावं. भगवत भजनामध्ये दिवस घालवावा असं वाटू लागलं, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचं मन कशाला मोडा असं म्हणून आपण खेळ खेळायला लागलो. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागलो तर होणार कसं? आईनं आजपर्यंत खस्ता खाल्ल्या लहानाचं मोठं केलं, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखं असं काहीच झालं नाही, पण बदल झाला तो वृत्तीत. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावं? मी सुखी कशानं होईन हे आपण आपल्या कल्पनेनंच ठरवलं, पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही. त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते आणि बाकी उरलेले 50% त्याबद्दल त्यानं दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपलं. आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगसुद्धा सारखं बदलतं आहे. त्यामुळं अमुक परिस्थितीमुळं सुख किंवा अमुक परिस्थितीमुळं दुःख होतं हे वाटणं काही खरं नाही, कारण सुखदुःख हे अस्थिर असतं. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथ्या वाचन, मंदिर बांधणं अशा गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आपली आगगाडी म्हणजे रेल्वे रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगास्नान, विश्वेश्वराचं दर्शन या आतल्या लोकांना या गोष्टी घडतात, त्या आगगाडीला नाही घडत. त्याचप्रमाणे देहानं नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही, तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचं रूप सारखं समोर ठेवता येणार नाही, पण त्याचं रूप लक्षात आलं नाही तरी आपण त्याचं नाम घेतो हे लक्षात राहिलं तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो, त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंताला कळते म्हणजे त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असं समजावं. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण न होऊ देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यात खरं समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणं, शांत होणं याचं नाव समाधान, आणि भगवंताकडंच वृत्ती सारखी राहणं याचं नाव समाधी.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02532 4726 26।

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 138 दशक 9 समास 8 देहांत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वायूचा असा विकार आहे किंबहुना वायूचा विस्तार इतका आहे की तो सांगता येत नाही। सगळा चराचर वायूमुळे आहे। वायू हा स्तब्ध असतो तेव्हा सृष्टीला धारण करणारा आहे, तर चंचल रूपामध्ये सृष्टीचा कर्ता आहे। इतकं सांगून कळत नसेल तर त्याला प्रवर्ता असं म्हणावं लागेल, म्हणजे कळेल मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही वायूच करतो। वायूपेक्षा वेगळं कर्तृत्व असेल तर मला सांगावं। जाणीवरूपी मूळ माया स्वरूपामध्ये लीन होते आणि गुप्त किंवा प्रकट होऊन विश्वामध्ये राहते। जीवनामध्ये भरती ओहोटी असते, त्याप्रमाणे कुठे गुप्त तर कुठे प्रकट असं तिचं भूमंडळावरील स्वरूप असतं। कुठे जोरदार वारा तर कुठे मंद धुळका असं वायूचं दर्शन घडतं। अंगावरून वारं गेलं की हातपाय वाळतात, वारा जोरात आला की पिके करपतात, नाना रोगांच्या साथी वायूमुळे येतात, पृथ्वीवर पीडा देतात, आकाशात वीज कडाडते तीही वायूमुळे। वायूमुळे रागदारी निर्माण झाली, स्वरज्ञान झाले, दीप राग मेघमल्हार राग चमत्कार घडवतो तो वायूमुळे। वायूमुळे भूल पडते, वायू फुंकला की फोड गळवे येतात ती बरी होतात, नाना मंत्र वायूमुळे चालतात, मंत्रातून देव प्रकटतात, मंत्रामुळे भूते आकर्षित होतात, जादूगिरी मंत्रतंत्र चमत्कार करतात। राक्षसांची मायावी रचना ही देवाधिकांनाही समजत नाही। स्तंभन मोहन वगैरे घटकेच शहाण्याला वेडे करावे, वेड्याला शहाणे करावे असे वायूचे नाना विकार किती म्हणून सांगायचे। देव मंत्राद्वारे संग्राम करतात, ऋषींचा अभिमान म्हणजे मंत्र। मंत्राने पक्ष्यांची जीव घेतात, उंदीर प्राणी यांना मंत्रामुळे बांधून ठेवता येतं, मंत्रामुळे महासर्प खिळून राहतात आणि धनलाभही होतो। आता हा प्रश्न राहिला नाही, बद्धाचा जन्म प्रत्ययाला आला, श्रोत्यांचा मागील प्रश्न सुटला। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास अष्टम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 9 समास 9 संदेह वारण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्माला मारलं तरी मारलं जात नाही, ब्रह्माला दूर सारलं तरी दूर होत नाही, ब्रह्म कमी होत नाही, ब्रह्माला भेदलं तरी भेदलं जात नाही, ब्रह्माला छेदलं तरी छेदलं जात नाही, ब्रह्म निर्माण होत नाही आणि नाहीसं होत नाही, ब्रह्म अखंड आहे त्याचं खंडन होत नाही, ब्रह्मामध्ये दुसरं बंड नाही तरी मध्येच ब्रह्मांड कसं शिरलं। पर्वत पाषाळ शिळा शिखरे नाना स्थळे धर्मस्थळे भूगोल रचना ही कशी झाली। ब्रह्मामध्ये भूगोल आहे, ब्रह्म भूगोलामध्ये आहे, पाहिल्यावर एकामध्ये एक असं प्रत्यक्ष दिसतं। ब्रह्माने भूगोलाला छेद दिला आणि भूगोलाने ब्रह्म भेदले, विचार केल्यावर त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला। ब्रह्माने ब्रह्मांड भेदले हे पाहिलं तर ठीकच झाले, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे विपरीत दिसतं। भेदलं नाही असं म्हणावं तरी साक्षात ब्रह्मांड असल्याचं अनुभवाने दिसत आहे। आता हे कसं झालं याचा विचार करून बोलायला पाहिजे असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे। याचं उत्तर सावधपणे ऐका, म्हणजे मग तुमचा संदेह दूर होईल। ब्रह्मांड नाही म्हटलं तरी दिसतं आणि दिसलं म्हटलं तरी नसतं, आता हे श्रोते कसे जाणतील। तेव्हा श्रोते उत्साहित झाले आणि आम्ही सावध आहोत असं म्हणाले, उचित प्रत्युत्तर बोला असं म्हणाले। हा भाग इथे संपला असून पुढील कथा ऐकूया।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो पन्नसव नरद भक्ति सूत्र सतरति सतरति सलोकांस्तारयति या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. नवयोगेश्वरांनी स्पष्ट सांगितलं आहे इतिभा

सुजनहो, प्राप्त कालामध्ये भगवत भक्ती हाच महत्वाचा मायेतून तरुण जाण्याचा मार्ग आहे असं सगळ्या संतांनी स्वानुभवानं सिद्ध केलं आहे. श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंधातील 4थ्या अध्यायामधील 40व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, संसार सिंधु मती दुस्तर मुद्दी दीर्षो हो नान्य प्लवो भगवत पुरुषोत्तमस्य लीला कथारस निषेवण मंतरेण पुंसो भवेत विविध दुःख दवार्दितस्य. याचा अर्थ असा, जे लोक तरण्यासाठी अत्यंत कठीण अशा संसार सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवंतांच्या कथा श्रवणाखेरीज दुसरी नौका नाही. तसंच जे लोक अनेक प्रकारच्या दुःखाग्नीने होरपळलेले आहेत त्यांच्यासाठी भगवान पुरुषोत्तमांच्या

सुजन हो पन्नसाव नारद भक्ति सूत्र सतरति सतरति सलोकांस्तारयति या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. मूळ सूत्रामध्ये सतरति तो तरतो असं विधान आहे. तो तरतो म्हणजे कुठे जातो याचं व्याख्यान संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणे केलं आहे. माऊली म्हणते जया

असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. सुजन हो, श्री संत तुकाराम महाराज देखील सांगतात, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. प्रेमभक्त म्हणजे केवळ अविच्छिन्न अनुरागाचा लाभ ज्याला झाला आहे असा. या आधीच्या चार सूत्रांमधून जी अनेक साधनं सांगितली आहेत ती या भगवत भक्तीचा अंगभूत म्हणून गौण आहेत. भगवत भक्तीमध्ये कोणताही प्रतिबंध येऊ नये म्हणून संगत्याग, निर्ममता, महानुभाव सेवा, एकांत सेवन, लोकबंध उन्मूलन, निस्त्रैगुण्यता, योगक्षेमत्याग, कर्मफलत्याग, कर्मत्याग, वेदत्याग आणि निर्द्वंद्वता ही साधनं सांगितलेली आहेत. या मायेच्या वर्धिष्णू, क्षयिष्णू आणि समपरिमाणी अशा तीन स्थिती सांगितलेल्या आहेत. माया आणि तिचे विकार यांची अज्ञानी बद्ध जीवांच्या ठिकाणी अनादि संस्कारांनी वाढत होत असलेली आपल्याला दिसून येते. संसार वृद्धिंगत व्हावा, मान कीर्ती भोग वरचेवर मिळतच राहावेत याकरिता विहित निषिद्ध कर्म करणाऱ्यांच्या ठिकाणी माया ही वरचेवर वर्धिष्णू म्हणजे वृद्धी पावणारी अशी असते. ते माया वाढवण्याचा प्रयत्न करणारेच असतात. मायेतून तरुण जाण्याची कल्पनाही त्यांना नसते. ती वर्धिष्णू अवस्था होय. कित्येक काही दुःखाचे आघात आले, मान कीर्तीमध्ये उणेपणा आला, देहाधिकांचं अनित्यत्व जाणलं म्हणजे काही काळ माया निवर्तक काही साधनांचा अवलंब करीत असलेले दिसतात. पण अनादि विषय वासनाजन्य संस्कारांमुळे पुन्हा पुन्हा संसारात पडत असतात. ही समपरिमाणी स्थिती असते. म्हणजे कधी त्यांना माया कार्याचं अनित्यत्वही पटतं आणि अनुकूल भोग प्राप्त झाले तर त्या भोगात रुचीही निर्माण होते. तिसरी क्षयिष्णू अवस्था ही आहे की सत्संगतीनं विवेकानं माया कार्य सर्व संसार अनित्य दुःखरूप आहे. पारत्रिक भोगही विषयजन्य कार्य असल्यानं क्षयातिशयादी सर्व दोषांनी युक्त आहेत असा दृढ निश्चय झाल्यानं या सर्वांचे कारण ही माया आहे आणि तिची निवृत्ती म्हणजेच त्या माया नदीतून तरुण गेलंच पाहिजे असं त्या भक्ताला जे वाटतं ती ही क्षयिष्णू स्थिती आहे. या मायेची अशी क्षयिष्णू स्थिती निर्माण होण्याकरता आधीच्या चार सूत्रांमध्ये जी अनेक साधनं सांगितलेली आहेत त्यांचा उपयोग होतो. अशा रीतीनं माया आणि माया कार्य तसंच सर्व संसाराविषयी अनास्था निर्माण झाली आणि केवळ परमात्मा हा सुखरूप आहे. त्याच्या प्रेमाच्या आड ही माया आहे, ती त्याचीच शक्ती आहे. तेव्हा त्या भगवंताच्या कृपेनंच तिच्यातून तरुण जाणं शक्य आहे. म्हणून त्याची भक्ती, त्याची अनन्य प्रीती संपादन करणं यापेक्षा अन्य मार्ग नाही असं जाणून जो केवळ भगवत प्रीतीचाच अखंड अनुभव घेत असतो तोच मायेतून पूर्ण तरुण जातो. केवळ तोच तरुण जातो असं नसून स लोकांस तारयति, तो आपल्याला शरण आलेल्या अन्य लोकांनाही तारून नेतो असं देवर्षी नारद मुनी

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
2: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
1: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
2: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय, आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
1: काय सांगतेस?
2: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
1: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
2: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
1: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
2: अगदी बरोबर आहे.
1: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, आज सोमवार, आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले श्रोते हो, रूपरेषांचा सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी भक्ती संगीत, दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम, संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी, 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते नाना खैरनार, दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम, संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल। आज संध्याकाळी आपण ऐकणार आहात कार्यक्रम न्याय संवाद, हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 4:30। संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आज 18 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। श्रोते हो, आजच्याच दिवशी 1804 साली नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले। आजच्याच दिवशी म्हणजेच 18 मे 1912 रोजी संपूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित करण्यात आला। 1938 साली प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित करण्यात आला। आजच्याच दिवशी 1940 रोजी प्रभातचाच संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई आणि पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित करण्यात आला। श्रोते हो, आजच्याच दिवशी 1048 रोजी पर्शियन तत्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी उमर खय्याम यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1682 साली छत्रपती शाहू महाराज यांचा सुद्धा जन्म झाला। 1913 साली आजच्याच दिवशी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म झाला। 1846 साली आजच्याच दिवशी मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन झालं। आजच्याच दिवशी 1997 साली भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत म्हणजेच कमलाबाई रघुनाथ गोखले यांचं निधन झालं। 2017 साली आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचं देखील निधन झालं। 1999 साली आजच्याच दिवशी पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचं सुद्धा निधन झालं। तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर, नाशिक।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406 या क्रमांकावर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्याला त्यांना सामोरं जावं लागतं आणि या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात। त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्रप्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं। म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो। शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो। 10 मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात। हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केलं जाऊ शकतं आणि विशेषतः नाबार्ड बँकची आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजेत आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे अशांनी जर त्यांनी बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते। आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं। हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणूनसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं। शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोचवली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं। या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित। मंडळच ठरवतं की बा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो। त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कोणाकडून लागते ते सुद्धा ठरलं जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते। उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कोणापासून मिळू शकते, भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते। तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं। शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निरनिराळ्या पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावर सुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात। गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं। फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं। नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात। गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळाने तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते नियमित मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात, विशेषतः माती आणि पाणी नमुने। याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते। तर महिला बचत गट असतात तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीसुद्धा ही मंडळं काम करू शकतात। तर ही झाली एक पायाभूत माहिती। याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का, आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का, आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का, या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो, विलास कोडी म्हणतो. हो,
1: नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा, सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तू पण घेते मराठी.
1: अच्छा अच्छा, बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल नक्की.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. बरसात की एक रात या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास। आपल्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। बेमिसाल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत। हे गीत गायलं आहे किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. हे गीत आहे दावत या चित्रपटामधलं. संगीतकार बिपिन बाबूल.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे दो जासूस या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी म्हणतो राहतो.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तोपणे घेते मराठी.
1: बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे.
0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
3: आणि हे गीत ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात चित्रपट आओ प्यार करे आणि संगीतकार उषा खन्ना.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं हे अप्रतिम गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर नाशिक।
3: आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार सचिन देव बर्मन, चित्रपट आराधना।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: विकास

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे चुपके चुपके या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: यानंतरचं गीत ऐकूयात, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूयात, संगीतकार उषा खन्ना आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. चित्रपट आओ प्यार करे.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी म्हणतो राहतो
1: हो नमस्कार बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तो पण घेते मराठी. पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे
3: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
5: या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक कलाकार आहेत मन्नाडे, आशा भोसले आणि मधुबाला जव्हेरी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया मन्नाळे यांनी गायलेलं बंबई का बाबू या चित्रपटामधलं गीत.
2: तक धुम बजे, हवा

0: आपण ऐकलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, सचिन देव बर्मन यांच्या संगीताने सजलेली. चित्रपट होता बंबई सवा.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला.

0: म्हणजे माझी सुटका झाली.
1: अनुपमा या चित्रपटामधलं कैफे आझमी यांची गीतरचना आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत शैलेंद्र यांची, गीतरचना संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट आशिक।

0: का, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकावर.
2: शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत साहिल लुधियानवी यांची, गीतरचना संगीतकार सचिन देववर्मन आणि चित्रपट आहे बाजी.

0: मेरे राजा ओ राजा आजा आजा आजा शर्माए काहे घबराए काहे ओ शर्माए काहे घबराए काहे।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।
3: ऐकूया मुकेश यांच्या स्वरात छलिया या चित्रपटामधले गीत। शब्दरचना कमाल जलालाबादी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत धरती या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमात सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत। जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात। विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: हे गीत आपण ऐकलं देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: आशीष अवचित भेटो निजा मिठीत अलगद मिठो निजा
1: अरे हे बघ अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे अरे वा लेटेस्ट डिझाईन बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ जमून आलंय सगळं
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत
3: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा।
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहितेची मंजुळा या चित्रपटामधलं। हे गीत आहे जगदीश चिबुडकर यांचं, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पडछाया या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत आहे दत्ता डावरेकर यांचं.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108876 आणि कल्पेश आचट 8300164.
2: आणि आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
0: आणि हे गीत आहे सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, आशा भोसले यांच्या आवाजात. ऐकूया प्रपंच या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. केला इशारा जाता जाता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

आणि हे गीत ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं. इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीत दिला आहे भास्कर चंदावरकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

रसिका नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आप

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश हेवूडकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीतारा संगीत दिला आहे राम कदम यांनी.

भटका लौंगी मिर्ची खोला कुर्सी ही कत भल्लाई भटका।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हे गीत ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. राम उगावकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स।
4: कॅनरी गीत ऐकणार आहोत प्रभाकर नायक यांचं खंडोबाची आण या चित्रपटामधलं। आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

0: குட்டு மழை தாய்
1: ஹைத்தல் குட்டு
0: குட்டு.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: ऐकूयात विनायक रहाटकर यांचा, संगीतकार स्नेहल भाटकर, उषा त्रिमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
3: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र जपू हा ए

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्र के अत्रे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आणि हे गीत आहे योगेश यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: हे गीत ऐकणार आहोत मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट चिमण्यांची शाळा.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800-10876 आणि कल्पेश आचट 83800-16400.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात, पी सावळा राम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। पी सावळाराम यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं।

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गारे गाणे
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी।

पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत, वसंत प्रभू यांचं. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

ஏகம் தம் விஜயேகம்.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे जनावरं असतात पण नेमके कुठले आजार कोणत्या ऋतूमध्ये येतात हे माहीत असणे फार गरजेचे आहे. यामध्ये आपण आज हिवाळ्यामध्ये जनावरांमध्ये होणारे आजार त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती करून घेऊया. पशुसंवर्धन हा व्यवसाय फायदेशीर ठरावा याकरिता आपण त्यांचे आरोग्य नीट राखणे आपले आद्य कर्तव्य ठरते. माणसाप्रमाणे प्राण्यातही विविध प्रकारचे आजार संभवतात. या आजारात खरी कसोटी लागते ती शेतकरी व पशुपालक यांची. याचे कारणच म्हणजे खेडेगावात असलेली साधनाची कमतरता, पशुपालकाचे अज्ञान, गावापासून दूर अंतरावर असलेला दवाखाना, तेथील अपुरा औषध पुरवठा, पशुपालकाची आर्थिक परिस्थिती, या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत. तर शेतकरी बंधूंनो, आपण हिवाळ्यामध्ये जनावरांना कुठले आजार होतात त्या संदर्भामध्ये, तर तोंडखुरी पायखुरी हा मोठ्या जनावरांमध्ये तसेच लहान जनावरांमध्ये पण होऊ शकतो. हा रोग विषाणूपासून फुफ्फुस ज्वर विषाणू आणि अणुजीवाच्या संसर्गामुळे होतो. त्याचप्रमाणे सरा हा गोचिड गोमाशा यांच्यापासून होतो. खरूज याच ऋतूमध्ये होतो, तो सुवा उवाचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे होतो. आणि कोंबड्यामध्ये क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज नावाचा हिवाळ्यामध्ये फारच कोंबड्यांमध्ये हा रोग आढळून येतो. तर यामध्ये सुरुवातीला तोंडखुरी व पायखुरी या रोगासंदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे. हा संसर्गजन्य साथीचा आजार विषाणूमुळे होतो. या आजाराचा प्रादुर्भाव हिवाळ्यात जनावरांमध्ये दिसून येतो. या विषाणूचे जगात एकूण 7 प्रकार आहेत. त्यापैकी 4च प्रकार भारतात आढळतात. यामध्ये जसे ए ओ सी आणि आशिया 1 ही त्यांची नावे. या प्रत्येक प्रकारात अनेक उपप्रकारही आढळतात. शेतकरी बंधूंनो, या आजारामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागतं. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जनावरांमध्ये तोंडात व जिभेवर व दोन खुरामध्ये भाजल्यासारखे फोड येऊन ते फुटतात व त्याच्यात जखमा होतात. यामध्ये जनावरांमध्ये 104 ते 106 फॅरनहाइट एवढा ताप असतो. शेतीकामाची जनावरे निकामी होतात. दुपती जनावरे आटतात. गाभण गाई म्हशीचा गर्भपात होऊ शकतो. तर यावर बरेचसे लक्षणे आहेत, पण जे आपण मुख्य जे लक्षणे म्हणून, तर हे असे मुख्य लक्षणे जनावरांमध्ये आढळून येतात. याकरता आपल्याला प्रतिबंधक उपाय करणे फार गरजेचे आहे. तर या रोगावर लस असून प्रथम वर्षी 2 वेळा व नंतर दरवर्षी 1 ही लस टोचून घेतल्यास या रोगाची भीती राहत नाही. लस ही जून किंवा नोव्हेंबरमध्ये टोचून घ्यावी. तर यानंतर यावर उपाय म्हणूनही आपल्याला करता येईल. उपाय असे करावे, तुरटीच्या किंवा पोटॅशियमच्या परमँगनेट पाण्याने जनावराचे तोंड धुवावे, किंवा बोरोग्लिसरीन किंवा सहद व तुरटी किंवा तेल व हळद असे मिश्रण जिभेला आणि तोंडाच्या आतील भागावर लावावे. खुरामध्ये जंतुनाशक मलम लावावा. तो पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार या प्रकारे आपण उपाय करू शकतो. दुसरा म्हणजे सांसर्गिक निमोनिया, ज्याला आपण फुफ्फुस ज्वर असे म्हणू. हा त्वरित फैलावणारा सांसारिक रोग आहे. यात 50%पर्यंत मृत्यूचे प्रमाण असते. हा रोग मायकोप्लाज्मा मायोकार्डियस नामक जंतूमुळे होतो. हिवाळ्यात पशुचे संवर्धन व गोठ्यात बांधून करण्यात येते अशा भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. यामध्ये लक्षणे जनावरांमध्ये जवळपास 105 फॅरनहाइटपर्यंत ताप असतो. श्वासाचा आवाज होतो. यामध्ये जनावरांमध्ये भूक मंदावते. रवंत करण्याचे प्रमाण बंद होते. छातीच्या जागी दाबल्यात तिथे जनावर दुखावते व घशाखाली सूज येते. जनावर जास्तीत जास्त 3 आठवड्यात मृत्यूमुखी पडते. याकरता आपल्याला प्रतिबंधक उपाय जर करावं झालं, तर शेतकरी बंधूंनो, जनावरांची गर्दी टाळावी, गोठ्यात हवा खेळती असावी, तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्याला उपाय करता येतात. दुसरं म्हणजे याच हिवाळ्यामध्ये पोटफुगीचेही प्रमाण जनावरांमध्ये बऱ्याचसा प्रमाण आढळून येतात. पोटफुगीचे कारण म्हणजे प्रामुख्याने सांगावे झाल्यास व जनावरातील दोषामुळे उद्भवणारी पोटफुगी. रवंथ करणाऱ्या गाई गुरात खाल्लेला चारा पहिल्या पोटात आंबवला जातो. यावेळी वायू तयार होतो. ही नैसर्गिक क्रिया आहे. असा वायू रवंथ करताना ढेकर देऊन बाहेर टाकला जातो. मोठ्या आकारा मानाच्या गुरात दर मिनिटाला 3 लिटर वायू तयार होतो. ज्यावेळी पोटात वायू तयार होण्याच्या प्रमाणात तो ढेकर देऊन बाहेर टाकला जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त वायू तयार होतो किंवा अन्ननलिकेत जेव्हा अडथळा येतो तेव्हा असा वायू पोटात साठून राहतो. यामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला रोगाची लक्षणे असे दिसून की डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कुशीवरील कमरेचे हाड ज्यावेळी दिसेनासे होईल त्यावेळी पोटफुगी तीव्र समजून उपाय करावेत. यामध्ये खाणे, पाणी पिण्याचे प्रमाण व रवण करणे जनावर बंद करते, जनावर अस्वस्थ व बेचैन होते, सारखे उठबस करते. उपाय करायचे झाल्यास अशी गाय म्हैस बाजूला बांधावी, तिला पाणी पाजू नये. 1/2 लिटर गोडे तेलास 30 मिली टर्पेंटाईन हलवून पाजावे किंवा टिम्पाल पावडर 60 ग्रॅम कोमट पाण्यात विरघळून सकाळ संध्याकाळ पाजावे. त्याचप्रमाणे ब्लोटोसिल हे औषधही 50 ते 100 मिली आपण जनावरांना देऊ शकतो. या व्यतिरिक्त पशुवैद्यकीचा सल्ला पण घेणे फार गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने अजून जनावरांमध्ये आढळणारा रोग म्हणजे सरा. या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातही आढळून येतो. या रोगाचे रोगवाहक माशा गोचिड असल्यामुळे हे वातावरण त्यांच्याकरिता अनुकूल राहते. या दिवसात माशाचे प्रजनन जास्त असते. यामध्ये लक्षणे सांगायचे झाल्यास जनावराला भरपूर ताप येतो, डोळे लाल होतात, जनावराचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते, जनावराचे पाय थरथर कापतात, जनावर गोलगोल फिरून झाडाला धडकी मारणे, भिंतीला धडकी मारणे यासारखे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय जर सांगायचे झाल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर उपाय केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो. प्रतिबंधक उपाय जर याच्यामध्ये सांगायचे झाल्यास उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या कीटकांचा उत्पत्तीस पोषक असते, पाण्याचा प्रवाहाच्या बाजूने असणाऱ्या झाडाच्या फांद्या कापून काढावे, वाढलेले गवत आणि शेण वारंवार काढीत राहिल्यास कीटकाचा प्रजननास आळा बसतो. शेतकरी बंधूंनो याच ऋतूमध्ये जनावरांना खरजेसारखे पण रोग पाहण्यात आलेले आहेत. खरूज रोगासाठी माईट्स कारणीभूत असतात. माईटच्या वाढीसाठी आर्द्र आणि थंड हवामान पोषक असल्याने रोगाचे लागण हिवाळ्या या ऋतूत जास्त आढळते. यामध्ये लक्षणे सांगावे झाल्यास मेंढ्या व शेळ्यामध्ये दिसतात, खरुजाचे प्रमाण दिसून येतात, तसेच गाई बल्यातही दिसून येतात. शेळ्याच्या कान खरजेने पीडित होतात, मेंढ्यामध्ये लोकर गळण्याची लक्षणे दिसतात, गाई बैलाच्या मानेच्या भागावर व शेपटीच्या उगमस्थानी आणि पाठीच्या सर्वात उंच भागावर आढळतात. औषध उपचार करावे झाल्यास सर्वप्रथम मूलभूत कारणावरच उपचार करावा. रोगग्रस्त भागावरील केस काढून कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढावे. या भागावर बाजारात मिळणारे खरजेवर असणारे मलम लावावे. प्रतिबंधक उपाय करत असताना जनावराचा गोठा स्वच्छ ठेवावा. गोचिड, गोमाशा, सुवा, उवा यांचा नायनाट करावा. शेतकरी बंधूंनो याच ऋतूमध्ये कोंबड्यांमध्ये एक असा घातक रोग दिसून येतो, तो म्हणजे क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज. हा रोग मायकोप्लाज्मा गॅलिनीरम जीवाणू यास कारणीभूत आहेत. हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. यामध्ये कोंबड्यांमध्ये लक्षणे सांगायची झाल्यास मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होणे, वजन कमी होणे, अंडी देण्याचे प्रमाणही कमी होते. प्रतिबंधक उपायामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला पिल्याची गर्दी कमी करावी, पक्ष्याची रोग निदान चाचणी वारंवार करून कळपातून रोगवाहक पक्षी काढून टाकावे, पक्ष्यांना समतोल आहार द्यावा, पक्ष्याच्या विष्ठेवर लक्ष ठेवावे, विष्ठा पातळ होत असल्यास पशुवैद्यकीच्या सल्ल्याने औषध द्यावे, पक्ष्याच्या घरातील अमोनियाचे प्रमाण कमी करावे व पक्ष्याच्या घरातील तापमान 55 फॅरनहाईट ते 75 फॅरनहाईट पर्यंत ठेवावे. औषध उपचार पशुवैद्यकीच्या सल्ल्यानेच करावे.
1: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: शांता शेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात। गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात। गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवूडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दिवाना मस्ताना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत गायलं आहे अलका याज्ञिक, विनोद राठोड आणि उदित नारायण यांनी।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुकेश यांनी गायलेलं अनाडी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं, काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
1: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
1: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
1: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या
3: ऐकूया. बेताब या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: किशोर कुमार यांनी गायलेलं योगेश यांचं हे गीत आता आपण ऐकणार आहोत अपने पराये या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आशा भोसले आणि विपिन सचदेव यांनी गायलेलं महेश कुमार यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सावन कुमार, चित्रपट चांद का तुकडा.

0: नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आणखीन काही वेगळ्या प्रश्नांना घेऊन, ज्याच्यामध्ये हल्ली आपले श्रोतेसुद्धा सामील होत आहेत, अशा प्रश्नांना घेऊन आपल्या कार्यक्रमात आज आपण सुरुवात करूया. आज नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. मॅडम, डॉक्टर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, जसं मी सांगितलं की अनेक श्रोते सध्या छान भाग घेऊन त्यांचे प्रश्न व्हॉट्सअपच्या मार्फत आपल्याला पाठवत आहेत, तर तेच वेगवेगळे प्रश्न आपल्याला सध्या येत आहेत. बऱ्यापैकी श्रोते प्रश्न पाठवण्यात आता सक्रिय झालेले आहेत, म्हणजे आपला कार्यक्रम उत्तम लोकांपर्यंत पोहोचतोय हे सुद्धा आपल्याला आता जाणवत आहे. तर असाच एक प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय, आणि तो असा आहे, म्हणजे हा प्रश्न एका आईनं आपल्या मुलीसाठी विचारलेला आहे. आणि ह्यामध्ये त्या आई म्हणत आहेत की डॉक्टर, माझी मुलगी मॉडेलिंग करते, ती दिसायला खूप छान आहे, आणि एक महिन्यापूर्वी तिची डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिने बाळाला स्तनपान देण्याचा निर्णय घेतला होता, पण ते बाळ तिला आता सोडतच नाही आहे, आणि आम्हाला भीती आहे की तिच्या करिअरवर याचा परिणाम होईल का. आणि हल्ली ती खूप रडते, कंटिन्यू तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, आणि मला असं वाटतं, म्हणजे आईला त्या मुलीबद्दल असं वाटतं की तिला तिच्या करिअरची काळजी वाटतेय, आणि ती काळजी पाहून मी बाळ तिच्याकडून काढून घेते आणि फॉर्म्युला पाजते. पण मग ती अजूनच रडायला सुरुवात, आणि ती काळजी पाहून मी बाळ तिच्याकडून काढून घेते आणि फॉर्म्युला पाजते. पण मग ती अजूनच रडायला सुरुवात करते, त्याच्यामुळे आता आम्हाला सध्या खूप गोंधळ आहे, कळत नाही आहे की काय करावं. पूर्ण आईचं दूध बंद करून फॉर्म्युला चालू करू का, म्हणजे बाळाच्या आईचं रडणं थांबेल, ह्याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल. डॉक्टर, खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला आहे, पण हल्ली अशा गोष्टी घडतात, याच्यावर आपण काय मार्गदर्शन कराल.
1: तुम्ही विचारता आहात तो प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच मातांना असं वाटू शकतं की त्यांचं सौंदर्य कमी होत आहे का, किंवा त्यांच्या करिअरवर काही परिणाम होतो आहे का, आणि हे नॅचरल आहे वाटणं. पण ज्या बाळाला आईचं दूध पाजलं जातं, त्या आईलासुद्धा बाळाला पाजण्याचे, स्तनपानाचे खूप सारे फायदे आहेत. काय होतं, एका स्त्रीची वाढ ही ती वयात यायला लागल्यापासून होत असते. मग पाळी चालू झाल्यानंतर तिची वाढ अजून छान होते, लग्न झाल्यानंतर ती अजून खूप खुलून येते, गरोदरपणामध्ये तिचं सौंदर्य अजून खुलतं, आणि जेव्हा ती स्तनपान करते त्या मातृत्वाने तिच्या सौंदर्याला एक पूर्णत्व येतं, तिचं सौंदर्य वाढतं. जे काही प्रेग्नन्सीमध्ये फॅट डिपॉझिट झालेले असतात, वजन वाढलेलं असतं, ते तिने जर स्तनपान केलं तर कमी व्हायला मदत होते, त्यामुळं ती नंतर ओबेज राहत नाही, तिचा बांधा अजून जास्त सुडौल होतो. जेव्हा ती बाळाला पाजते, स्तनपान देते, त्यावेळेला जी मातृत्वाची भावना असते, जे ऑक्सिटोसिन असतं, ऑक्सिटोसिनला हॉर्मोन ऑफ लव म्हणतात, आणि त्याच्यामुळं ती आनंदी राहते आणि आनंदाने सौंदर्य खुलून येतं. आता तुम्ही जे सांगितलं आहे की आई रडायला लागली की तुम्ही बाळ काढून घेता तिच्याकडून आणि बाळाला फॉर्म्युला देता, आणि मग ती अजूनच रडते, तर याचा अर्थ मे बी तिला अजून पाजण्याची इच्छा आहे, हा पहिला भाग. दुसरा भाग असा की पोस्टनेटल डिप्रेशन हा जो एक प्रकार असतो, की बऱ्याच मातांना डिलिव्हरीनंतर थोडंसं लो फील व्हायला लागतं, त्यांना एन्झायटी वाटायला लागते, त्यांना कंटिन्युअस रडायला येतं, टिअरफुलनेस येतो. आणि गंमत अशी आहे बरं का, जर का तिने स्तनपान केलं तर उलट हे डिप्रेशन कमी व्हायला मदत होते, आणि जर स्तनपान नाही केलं, फॉर्म्युला दिला, तर मे बी ती अजून जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. आणि याचंही कारण ऑक्सिटोसिन इज हॉर्मोन ऑफ लव, आणि त्याच्यामुळं तिच्या आनंदी वृत्ती व्हायला मदत होते. फक्त मूवीजमध्येच एखादी व्यक्ती खूप डिप्रेस्ड असते आणि गाणं गात असते, असं प्रत्यक्षात होत नाही. डिप्रेस्ड व्यक्ती असेल तर तिचे स्ट्रेस हॉर्मोनच वाढीला लागतात आणि ती अजून जास्त रडायलाच लागते. प्रत्यक्षात डिप्रेशनमधली व्यक्ती आनंदाने नाचून गाऊ नाही शकत. आणि त्याच पद्धतीनं जेव्हा हॅपी हॉर्मोन्स हाय असतात, जेव्हा ती आनंदाने स्तनपान करत असते, त्यावेळेला स्ट्रेस हॉर्मोन्सना जागा नसते. आणि मग स्ट्रेस हॉर्मोन्स कमी झाले की आपोआप तिचं रडणं कमी होईल, तिचं डिप्रेशन कमी होईल. अर्थात

0: अर्थातच तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटला भेटा, डॉक्टरला भेटा. काही वेळेला एक्स्ट्रीम केस असेल, खूप जास्त प्रॉब्लेम असेल सायकॅट्रिक, तर सायकॅट्रिस्टची सुद्धा गरज लागू शकते. परंतु आत्ता इमिजिएटली इन्स्टंटेनियसली करण्यासारखी गोष्ट म्हणजे फॉर्म्युला न देता स्तनपानाला सपोर्ट केलं तर ती आनंदी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तनपानाने कुठल्याही प्रकारचं सौंदर्य कमी होत नाही. जेव्हा माता बाळाला जन्माला आल्याबरोबर 5 मिनिटाच्या स्तनपान देते तर तिचा डिलिव्हरीनंतरचा रक्तस्राव कमी व्हायला मदत होते. ती स्तनपान चालू करते तर त्यावेळेला गर्भपिशवी आकुंचन पावते आणि एवढी मोठी वाढलेली गर्भपिशवी असते, पोटामध्ये एवढं मोठं बाळ 3 किलोचं ॲव्हरेज 3 किलो असतं साधारण वजन आपल्या इंडियामध्ये, तर 3 किलोचं बाळ पोटात मावेल एवढी ती पिशवी मोठी होते. आणि मग ती नॉर्मलला कशी येणार, तर ती जेव्हा स्तनपान करायला लागते तेव्हा ती पिशवी आकुंचन पावते आणि ती नॉर्मलला येते. दुसरं म्हणजे जी माता स्तनपान करते तिचे हाडं ठिसूळ होण्याचे चान्सेस कमी होतात. आपण जशी एखादी इमारत जुनी झाली तर त्या जुन्या इमारतीला रिनोव्हेशन करतो, परत प्लास्टर करतो, त्याच पद्धतीनं जी हाडांची बळकटी कमी होते तर हाडांमधलं कॅल्शियम निघून तिथे नवीन कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि मातेची हाडं स्तनपानामुळे बळकट व्हायला मदत होते. त्यामुळं पूर्वीच्या काळी बघा 7-8-10 मुलं व्हायची आणि त्या माता काम पण भरपूर करायच्या आणि त्यांची हाडं पण स्ट्रॉंग असायची. आत्ता जेवढे आपण फ्रॅक्चर झालेले ऐकतो तेवढे वयस्क बायकांना फ्रॅक्चर पूर्वीच्या काळी होत नसायचे. याचं कारणच असं आहे की हाडं ठिसूळ होण्याची शक्यता कमी होते आणि मग तिची बोन स्ट्रॉंग होतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे इतकं इझी आहे की तिला उठायचं, फॉर्म्युला प्रिपेअर करायचा, मग ते द्यायचं, बॉटल्स स्टरलाइज करायच्या, पाणी उकळून घ्यायचं फॉर्म्युलासाठी, अशा 10 गोष्टी करायलाच लागत नाहीत. जेव्हा ती स्तनपान देते तेव्हा ती बाळाला पटकन छातीला लावते आणि त्याच्यामुळं तिचे कष्ट वाचतात, तिला आराम मिळतो. किंवा ती नसेल करत तर तिच्याबरोबरच्या बाळाच्या आजीला किंवा जे कोणी तिला हेल्प करत असतील त्या व्यक्तीला थोडासा आराम मिळतो. बाळाला शांत करायचं सगळ्यात सोपं साधन तिच्याकडे असतं, त्यामुळं तिला स्ट्रेस येत नाही की बाळ रडलं तर काय करायचं, बाळ झोपलं नाही तर काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इतकी नैसर्गिक प्रोसेस आहे की 6 महिने जर बाळाने निव्वळ स्तनपान केलं तर 6 महिन्यानंतर आपोआपच तिचं वाढलेलं वजन नॉर्मलला येतं आणि मग ती दिसायला छान राहतेच ना. त्यामुळं तो प्रश्नच राहत नाही, तिचे सौंदर्य अजूनच अधिकाधिक खुलून येतं. आणि हे इतकं सोपं आहे, इकॉनॉमिक आहे की त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पैसे वाचतात. फॉर्म्युला द्यायचा म्हटलं तर आठवड्याला 1 डबा म्हणजे साधारणतः 800-1000 रुपयाचा डबा असतो. अशा पद्धतीनं समजा तुम्ही वर्षभर दिलं तर तुम्हीच बघा 48,000 रुपये तर असेच डब्यामध्ये जातील, प्लस फॉर्म्युल्यामुळं काही इन्फेक्शन झालं, ॲडमिट करायला लागलं, मे बी 50,000 पासून 1,00,000 रुपयापर्यंत त्या गॅस्ट्रोच्या ट्रीटमेंटमध्ये पैसे जातील, मे बी बाळाचं वजन फटक्यात 1 किलो कमी होईल. त्यामुळं असे सगळे धोके राहत नाहीत ना. आईचं स्तनपान जर दिलं तर कोणताच धोका बाळाला पण राहत नाही, आईला पण राहत नाही, बाळाची ग्रोथ छान होते, बाळाला अगदी 1 रुपयाचं मेडिसिन लागत नाही. आणि जर बाळ हेल्दी असेल तर तिचं करिअर उत्तम होईल असं नाही का, की ती लवकर कामाला जॉईन होऊ शकते. 6 महिन्याच्या बाळाला जेव्हा आपण अन्नप्राशन चालू करतो, पूरक आहार चालू करतो, त्यावेळेला ती बाळाला कोणाजवळ तरी सांभाळायला देऊन आणि शिवाय तिचं मिल्क एक्सप्रेस करून काढून ठेवून ती तिचं काम करू शकते. त्यामुळं ही काळजी न करता तिला सपोर्ट करा. गरज लागली तर डॉक्टरांची मदत घ्या. आणि अशा कंडिशनमध्ये स्तनपान करणं हे केव्हाही चांगलं असा माझा सल्ला राहील.
1: नक्कीच डॉक्टर, खूप वेगळा प्रश्न होता जसं मी सुरुवातीला सांगितलं की हल्ली तरुण स्त्रियांना, तरुण मातांना आपलं करिअरसुद्धा तितकंच प्रिय असतं आणि त्याच्यासाठी ते बरेचसे सॅक्रिफायसेस करायला सुद्धा तयार असतात. पण मग ती गोष्ट जेव्हा अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींबरोबर काय म्हणूया ना, ती एक वेगळी लढाई सुरू होते तेव्हा तिथे कन्फ्युजन क्रिएट होतं आणि मग काय करावं काय करू नये, योग्य मार्गदर्शक जर नाही मिळाला तर आणखीनच ही गुंतागुंत वाढत जाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा स्ट्रेस आणखीन वेगळ्या स्वरूपाचा निर्माण होतो ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. पण मला असं वाटतं तुम्ही दिलेल्या उत्तरातनं ह्या प्रश्नाचं, ह्या शंकेचं निरसन त्या तरुण मातेला मिळालेलं असेल आणि तिच्या आईलाही कुठेतरी याच्यामुळे आश्वस्त झाल्यासारखं वाटत असेल. नक्कीच खूप वेगवेगळे प्रश्न आपल्याला श्रोत्यांच्या अनुभवातनं मिळत आहेत. ज्या श्रोत्यांकडे सध्या अशी वेगवेगळ्या स्वरूपाची परिस्थिती आहे तशाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहेत. आणि मला वाटतं ही एक खरोखर समाधानकारक बाब आहे की श्रोते आपला कार्यक्रम नीट ऐकतायत, आवर्जून ऐकतायत आणि त्यायोगे त्यांना काहीतरी प्रश्न विचारायची इच्छा होती. मला वाटतं हे श्रेय सर्वस्वी तुमचं आहे आणि तुम्ही करत असलेल्या उत्तम मार्गदर्शनातूनच श्रोत्यांची ही जी एक काय म्हणूया ना शंका निरसनाची सवय सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरते. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, हा एक महत्त्वाचा मुद्दा या प्रश्नाच्या माध्यमातून सॉल्व्ह केला. नक्कीच श्रोत्यांना आजचा भाग आवडलेला असेल. असेच प्रश्न जास्तीत जास्त श्रोत्यांना आमच्यापर्यंत आपण पोहोचवत राहा जेणेकरून आम्हालाही त्याची उकल करता येईल आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वतोपरी सगळ्यांना घेता येईल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, भेटूया पुन्हा पुढच्या भागात अशाच काही वेगळ्या प्रश्नांना घेऊन. त्यासाठी जरूर ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अगयेबग अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावायला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे KC बोकाळिया दिग्दर्शित आज का अर्जुन या चित्रपटामधलं। कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत। अंजान ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खैरनार आपले स्वागत करतो। श्रोते, आपणास माहिती सध्या IPL सीझन चालू आहे आणि IPL अनेक खेळाडू आपला खेळ दाखवण्याचं काम करत आहेत। अशाच प्रकारे आपल्या स्टुडिओमध्ये देखील आपण एक क्रिकेटपटूंना आमंत्रित केलं आहे। त्यांचं नाव आहे मेहुल पटेल। मेहुल पटेल सर हे धुळ्याकडून खेळलेले आहेत आणि आज आपण त्यांच्या क्रिकेट जीवनाविषयी आढावा घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। सर नमस्कार।
6: नमस्कार
5: सर, आपली क्रिकेट खेळायला सुरुवात कशी झाली?
6: सर माझं बालपण हे खूप गल्ली क्रिकेटमध्ये खूप होतं। तर जेव्हा थोडं थोडं कळायला लागलं की आता क्रिकेट थोडंसं रोज आले, आता गल्ली राहिल्या नाही, ग्राउंड मध्ये मोठ्या ग्राउंड मध्ये जावं लागणार, तर माझा मोठा भाऊ जायचा, त्याला बघून मी सुरुवात केली। तर मग तो कंटिन्यू केला, तर मग एक हेवा असतो मोठा भाऊचा की तो गेला मी का नाही, तर त्या हेवा मागे मी त्याच्या मागे असं क्रिकेट माझं चालू झालं।
5: पण ज्यावेळेस भाऊ खेळत होता त्यावेळेस आपल्याला घरातून प्रोत्साहन कसं मिळत होतं, आई वडिलांचं प्रोत्साहन कसं होतं?
6: गल्ली क्रिकेटमध्ये कारण की मी खूप चांगलं खेळायचो, म्हणजे लिटरली मोठे लोक असायचे त्यात मी चांगलं करायचं, त्यांना एक कळून जात ना की मोठ्या पोरांमध्ये पण हा खेळत, जेव्हा तो मोठा होईल तेव्हा कसा खेळणार, तर तो प्रोत्साहन त्यांनी देत गेले आणि मी करत गेलो।
5: आपण डोळ्यासमोर कोणाला ठेवलं होतं का? मला असं ज्यावेळेस आपण आता सचिन, काही लोकांना सचिन विराट वगैरे असं क्रेज असते, त्यावेळेस आपली क्रेज कोणाची होती?
6: क्रेज सर मला तेव्हा 2011 वर्ल्ड कपची होती।
5: बरं,
6: कारण तेव्हा मी ऑलमोस्ट आता वर्ष मागे समजून 13-14 वर्षाचं असताना, तेव्हा ते कळालं की म्हणजे लिटरली कळालं की जेव्हा आपण एक ट्रेनिंग बघायचो की काय करतात प्लेयर्स, कसे करतात, मग ते बघायला लागलो
5: टीव्ही
6: माध्यमातून। त्या प्रोत्साहनातन मला करायची अजून इच्छा झाली की नाही आपण हे करतच नाहीये, तर आपण करायला पाहिजे, मग तेव्हा पर्सनल ट्रेनिंगला गेलो।
5: पण आपण आता समजा आपण धुळ्यातले, तर धुळ्यात आपल्याला असे कोणतरी असे प्लेयर असतील का, ते प्लेयर माझे एक ध्येय किंवा एक समोर एक आपण म्हणतो ना की याला बघून मी तयार होतो किंवा हा माझा असं कोण होता?
6: तेव्हा माझे कोचेस होते, ते खेळायचे।
5: काय नाव?
6: त्यांचं नाव होतं संदीप देशमुख सर, राकेश बोरसे सर, राहुल स्वर्गे सर आणि जे माझे कोच फिरोज शेख सर, त्यांना बघूनच मी माझं म्हणजे हे ठेवलं की भाई हे त्यांचं लेवल ऑफ क्रिकेट कसं आणि माझं लेवल ऑफ क्रिकेट कसं
5: त्याप्रमाणे
6: असं, म्हणजे कोणाला मी बघून नाही पण सगळ्यांना आयडियलाइज करतो मी, पण माझं लिटरली म्हटलं गेलं तर मी त्यांनाच फॉलो केले।
5: सर मग त्यानंतर आपला क्रिकेटचा प्रवास कसा राहिला, आपण क्लब क्रिकेट पासून पुढे कसे निघाला?
6: प्रवास तर खूपच अमेझिंग होता, म्हणजे तुम्हाला सांगू सर की मी 13 वर्षाचा असताना मी फर्स्ट टाइम सिलेक्शन दिलं, डिस्ट्रिक्टचं सिलेक्शन दिलं। तिथं मला लिटरली फक्त 15 बॉल भेटले, 15 बॉलमध्ये त्यांनी मला जज करून टाकलं की तुझं नाही होणार आहे, मला फक्त 15 बॉल ते नाही का येत आहे आणि जातोय, तसंच केलं त्यांनी। पण विचार केला, म्हटलं ठीक आहे, त्यांचं काहीतरी असणार उद्देश असणार, त्याच्या मागे काहीतरी म्हणणं असणार त्यांचं, मग आम्ही विचार केला, म्हटलं मग पुढच्या वर्षी जेव्हा मी परत गेलो तेव्हा मी फर्स्ट पर्सन मी होतो सिलेक्ट होणारा आणि सेंचुरी मारणार मीच होतो फर्स्ट.
7: बर,
6: मग तो एक उद्देशाने मी गेलेलो परत की मला आता यांनी असं ट्रीट केलंय किंवा मग असं झालंय माझ्यासोबत
7: आपलं काहीतरी चुकलं पुन्हा एकदा,
6: तर त्यांना आता पुढच्या नेक्स्ट टाइम मला त्यांना चान्सच द्यायचं नाही की मी असं काय केलं का नाही केलं असं. मग तो एक मोटिवेशन होता की मग तिथून मला हॅबिट लागली. प्रश्न तुमचा होता की तिथून मला हॅबिट लागली की असं एन नंबर्स ऑफ चॅलेंजेस येणार आहे मला पुढे. तर ते मी लहान असताना मी असा विचार करतो जसं मोठं होणार आहे तर ते चॅलेंजेस वाढत जाणार आहे, तर ते चॅलेंजेसला माझ्याकडे करण्याची धमक होती थोडी की मी लहानपणी गेलो तर आता आपल्याला मेहनत पण करायची आणि तो ऍटिट्यूड पण आपल्याला आणायचा.
7: आपण ऑलराऊंडर होतात की बॅट्समन की बॉलर काय आपलं?
6: फ्रॉम पहिले फेरी फर्स्ट सांगू तर मी पेस बॉलर म्हणजे जेव्हा मी चालू गेलो अकॅडमीला गेलो सरांनी मला सांगितलं तू पेस बॉलिंग कर, जे सुरुवातीचे सर. मग जे फिरोज शेख सर आलेत त्यांनी म्हटलं की नाही तू बॅटिंग चांगली करतोयस, मला फक्त टेनिस बॉल आणि आपलं नॉर्मल माहिती असतं कारण की गल्ली क्रिकेटमध्ये खेळतो तर बॅटिंग करत मेन असतं.
7: बरोबर.
6: ते म्हटले की नाही तू करतोय तर तू बॅटिंग कडे वळ आणि मग ऑफ स्पिन मध्ये टाक.
7: मग स्पिनर आपण
6: येस ऑफ स्पिन झालो.
7: फास्ट
6: सोडून दिली, बॅटिंग कडे लक्ष दिलं आणि ऑफ स्पिन कडे लक्ष दिलं.
7: मग आपण डिस्ट्रिक्ट लेवलला केव्हा सुरुवात केली?
6: 14 पासून सर. 14 ला माझं फर्स्ट इयर होता अंडर 14 धुळ्याकडनं मी खेळलो. आमची पहिली टुर्नामेंट होती पुण्याला.
7: बर.
6: तर ती टुर्नामेंटच्या मॅचेस होत्या तिथून चालू झालं ते 14 पासून तर आतापर्यंत इट्स बीन 14 इयर्स की मी कंटिन्युअस जे डिस्ट्रिक्ट लेवल्स आहे आणि स्टेट लेवल्स आहे ते खेळत आहे.
7: पहिली मॅच आठवते तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलची का जी आपण खेळला?
6: तेच बोललो सर तुम्हाला की माझी पहिली मॅच, मी पहिला फर्स्ट प्लेअर होतो म्हणजे धुळ्याकडनं. ते आमचं धुळे थोडं इट वॉज लाईक डिस्ट्रिक्ट, आम्ही तालुका प्लेस मधून येतो.
7: बरोबर.
6: धुळ्यात जाऊन धुळ्यातले प्लेअर नसून पण शिरपूर तालुक्याचा जो प्लेअर आहे त्याने जाऊन 100 गेली तर तो एक मेमरी खूप व्हॅल्युएबल होतं. तिथले जे कोचेस होते जे चेअरमन होते अकॅडमीचे त्यांनी चांगलं हे केलं, आम्हाला स्कॉलरशिप दिली की नाही पोरांमध्ये आहे त्यांना आपण स्कॉलरशिप दिली.
7: सर मग आपण डिस्ट्रिक्ट वगैरे खेळत असताना क्रिकेट खेळत असताना शिक्षणाकडे आपलं लक्ष कसं होतं?
6: सर ते म्हणतात ना की तुम्ही जितके एक्सरसाइज करतात तितकं तुमचं म्हणजे हेवी कंटिन्युअस अपडेट राहतं गोष्टींमध्ये. म्हणजे जसं आता काहीतरी एक्सरसाइज करतो, शारीरिक एक्सरसाइज करतो, त्याच्याने मग एक मेंटल ऍस्पेक्ट पण येतो गेमचा. की आता समजा 6 बॉल धारण लागतो तर काय विचार करतो, कधी पण प्लॅन गल्ली क्रिकेटमध्ये खेळतो तर विचार करतो ना आपण, तर ते टोन होत गेलं. म्हणजे असं त्याच्याने हेल्प झाली मला की मी आता एवढं मेहनत करतोय तर अभ्यास तर मला बसून करायचं आहे, मला त्यात काय वेगळं करायचंच नाही, बसून फक्त जे दिलंय ते स्वतः मनात टाकायचं आणि अभ्यास करायचा. सो मी तो गोष्ट सिम्पल ठेवला आणि ते पण भावाकडनं शिकलोय. हा, ते पण भावाकडनं शिकलोय कारण की भाऊ स्कॉलर होता व्हेरी शुअर, तर मग त्याच्याकडनं 2-3 टिप्स भेटले की असं असं कर, तसं तसं कर, एक्झामला दे. सो मी त्या वेमध्ये करत गेलो, कधी कॉम्प्लिकेट केलं नाही म्हणजे शिक्षण.
7: आपण डिस्ट्रिक्ट खेळला पण स्टेट लेवलपर्यंत आपण कसा गेला आणि त्याची आपलं हे कसं झालं लाईफमध्ये कसं काय चेंजेस कसे होते?
6: तर मला फर्स्ट टाईम मी स्टेट खेळलो तेव्हा मी मला 3 ते 4 वर्ष लागले स्टेट खेळायला. कॅम्प मध्ये जात होतो पण
7: कारण कोणत्या वयोगटात आपण स्टेट
6: 19 ला मी खेळलो. मी तेव्हा 17 वर्षाचा होतो, 17.5 वर्षाचा होतो अराउंड. मी तिथे 2 वर्ष 19 खेळलो. तर मग कारण की सर ऍज अ तालुका प्लेसमध्ये असताना ते मला आता ते आलंय म्हणत की तेव्हा ओढ कमी असते तर अभ्यासाकडे जास्त असते. कारण की स्टेट लेवल खेळण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल राहायला लागतं.
7: बरोबर.
6: तेवढं तर कळालं जेव्हा मी खेळलो तेव्हा की तुम्ही खेळताय मान्य आहे पण तुम्ही प्रोफेशनल नाही राहिलेत तर तुम्ही फक्त येणार आणि जाणार. तुम्हाला समजा खेळायचं आहे कुठे ना कुठे तुम्हाला ते सॅक्रिफाईस म्हणतात की करायलाच लागतो.
7: बरोबर.
6: तर ते इम्पॉर्टंट होतं. तर मग फर्स्ट टाइम जेव्हा स्टेट खेळलो तर मला 3-4 वर्ष लागले. तर का लागले कारण की 10वी होती 11वी होती 12वी होती
7: शिक्षण पण आणि खेळणं पण. मग आपण नेमकं काय करावं,
6: नेमकं का करावं एक्झॅक्ट?
7: खेळांना जास्त लक्ष दिलं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, अभ्यासाकडे लक्ष दिलं तर आपला खेळ.
6: तर मग कुठेतरी तेव्हा मी एकच काहीतरी चूज केलं असतं तर मे बी आधी खेळलो असतो पण ते मला नंतर कळलं की नाही आता हे गोष्टीमुळे हे एम्पायर झालं, याच्या पुढे आपण फक्त क्रिकेट कंटिन्यू करायचं.
7: बरोबर.
6: मग टच वूड त्याच्यानंतर जे क्रिकेटमध्ये फोकस टाकलं, अभ्यास थोडासा साईडलाईन केला, मग ते बाकी नंतर 19 खेळलो 2 वर्ष, 23 4 वर्ष खेळलो, 25 1 वर्ष MPL मी खेळत गेलो.
7: सर आपण जस्ट 19 खेळला त्यावेळेस आपला परफॉर्मन्स कसा होता, की डिस्ट्रिक्ट लेवल ते स्टेटपर्यंत जाताना आपला परफॉर्मन्स कसा होता?
6: डिस्ट्रिक्टला 19 मला तेव्हा 7 असायचे.
7: हो.
6: 2016-17 गोष्ट आहे. 16-17 आधीची गोष्ट आहे. तर तेव्हा माझ्या 7 600+ रन होते.
7: बर.
6: आणि त्याच्याने मला कॅम्प मध्ये बोलवलं. कॅम्पचे जे कोच होते आपले नाशिकचेच आहेत, शेखर घोष सर म्हणून आहेत ते कोच होते.
7: बर.
6: तर त्यांनी मला बघितलं प्रॅक्टिस मॅच मध्ये रन्स करताना, त्यांच्या उद्देशाने आणि त्यांचा जे माझ्यावर बिलीफ होता की ते बिलीफने त्यांनी मला चांगला चान्स दिला, आणि चान्स दिल्यामुळे आणि मग परफॉर्मन्स पण होत गेला. आणि लकीली त्या वर्षी आमचे कॅप्टन ऋतुराज गायकवाड होते.
7: बर.
6: तर मग त्याच्याशी पण माझा संवाद झाले की काय करायला पाहिजे काय नाही. फर्स्ट टाइम भेटलो, फर्स्ट टाइम मी एवढ्या मोठ्या लेवलला आलो.
7: जेव्हा आपलं ऋतुराज गायकवाडला भेटला आपण, तेव्हा तुम्हाला वाटलं तर ऋतुराज गायकवाड एवढा मोठा प्लेअर
6: आहे? 100% सर. म्हणजे जेव्हा आम्ही खेळायचो 16 आम्हाला 50-60 रन करायला थोडस अवघड जायचं.
7: बर.
6: तिथं तो इझिली 250 रन करायचं एकटा. 200-250-150 कंटिन्युअस ऑन कंटिन्युअस बेसिस. म्हणजे आम्ही त्याला एवढा आयडलाइज करायचो की यू आर मेंट फॉर समथिंग बिग असं. तेव्हा आमचं कनेक्शन नव्हतं ना, जेव्हा टीम मध्ये आलो तेव्हा ओळख झाली. आणि मग त्याच्यानंतर मग गोष्टी घडल्या, त्याच्याकडून 2 शिकलो. मग ते बॅक केले त्यांनी, बिलीफ ठेवलं की नाही तू कर असं तसं. सो इट्स जस्ट की तो एक मुवमेंट होता माझा की फर्स्ट टाइमच मी स्टेट खेळलो आणि ही वॉज द कॅप्टन.
7: सर आपण रणजी ट्रॉफी पर्यंत पण गेला होता.
6: येस.
7: तर तो प्रवास कसा होता आपला?
6: सर रणजी ट्रॉफी माझा लहानपणीचा जो ध्येय आपण जो डिस्कस केला तो रणजी ट्रॉफी होता सर. की जो रणजी ट्रॉफी तर मिनिमम खेळायचंच आहे, दॅट इज द बेअर मिनिमम. पण जेव्हा मी आज जेव्हा असं म्हणतो ना की पोहल्याशिवाय कळत नाही की पाणी किती खोल आहे, ते कळालं मला की पाणी खूप खोल आहे, आपण फक्त वरती आहे, आपल्याला खाली जावं लागतं.
7: बरोबर.
6: जेव्हा मायक्रो डिटेलिंग मध्ये जातो गोष्टी घडतात की नाही आता हा शॉर्ट आहे तर हा शॉर्ट लागायलाच पाहिजे.
7: बरोबर.
6: तर त्या मायक्रो डिटेलिंग मध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी घडल्या की नाही आपण थोडस अजून करायला पाहिजे, अजून करायला पाहिजे, अजून करायला, जिथपर्यंत भेटत नाही अजून करायला पाहिजे. तर तिथपर्यंत जो प्रवास होता तो सांगू शकता की खूप चॅलेंजिंग होता. आणि परफॉर्मन्स जो आपण म्हणतो कॅलिबर तर टेम्परामेंट तर सगळ्यांचा सगळ्यांना असतोच. आणि म्हणजे समजा त्या लेवलला तुम्ही नॉक करताय कंटिन्युअस, टेम्परामेंट आणि क्लास तर तुम्हाला पाहिजे.
7: बरोबर.
6: तर मग टेम्परामेंटचा थोडासा आपल्याला आयडिया यायला एक्सपिरियन्स लागतो तो सर ते बाकीच्या लोकांकडनं भेटतो. आणि क्लास तर असतोय म्हणून तिथं आहे. मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून करून ते मेहनत प्रत्येक मॅचला करून ते रणजी ट्रॉफी पर्यंत.
7: सर आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग पण खेळला, त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला?
6: महाराष्ट्र प्रीमियर लीग सर जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा आधी व्हायची, तर त्या ज्या मॅचेस होत्या त्या आमच्या गाव शेरपूरला झाल्या होत्या.
7: बरोबर.
6: तर ती पण एक हे होती की हे मोठे पोरं किती भारी खेळत आहे ना, ते एक मोटिवेशन होतं की हे मोठे पोरं किती भारी खेळत आहे, कॅचेस किती भारी पकडत आहे, फिल्डिंग किती भारी करत आहे. सो ते आम्हाला लहानपणी दिसल्यामुळे त्या गोष्टी घडत गेल्या. म्हणून मग जेव्हा MPL परत आली, महाराष्ट्र प्रीमियर लीग परत आली, तेव्हा सगळ्यांचा एक माहोल मध्ये त्या गोष्टी हे झाल्या, वाईब एनर्जी गुड वाईब्स झाल्या की आपल्याला आता मेहनत डबल करायला लागणार आहे.
7: बरोबर.
6: म्हणजे एक चान्स भेटला की आपल्याला थ्रू करायचं, एक चान्सची वाट वाट बघायची फक्त. तो मग आम्ही जे आमचे जे सगळे कलिग्स आहेत, जे टीममेट्स आहेत, सगळ्यांनी एक्स्ट्रा मेहनत घ्यायची चालू केली. नाही महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, इथं मोठा स्टेज आहे, इट्स जस्ट मॅटर ऑफ 2-3 इनिंग्स अँड वी आर थ्रू डायरेक्ट. सो मग आम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीगला आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आम्ही खूप ग्रेटफुल आहोत.
7: आपण कोणत्या टीम कडून खेळला आणि आपल्या टीम मध्ये कोण कोण?
6: पहिल्या वर्षी सोलापूर रॉयल्स कडून खेळलो, दुसऱ्या वर्षी रायगड रॉयल्स कडून खेळलो, ती सेम टीम आहे फक्त नाव चेंज झालं. आणि तिसऱ्या वर्षी सातारा वॉरियर्स कडून खेळलो. पहिल्या वर्षी आमचे कॅप्टन होते सत्यजित बच्चा नाशिकचे, लेफ्ट आर्म स्पिनर, लेजेंडरी लेफ्ट आर्म स्पिनर, बेस्ट, वन ऑफ द बेस्ट लेफ्ट आर्म स्पिनर नाशिक हॅज प्रोड्युस्ड अँड महाराष्ट्र हॅज प्रोड्युस्ड. आणि दुसऱ्या वर्षी विकी ओसवाल, ते आता आर सी बी कडनं स्क्वॉडमध्ये आता. आणि तिसऱ्या वर्षी राजवर्धन हंगरगेकर, ज्यांनी अंडर 19 स्टेट खेळले. तर मग ह्या सगळ्यांमध्ये राहून आणि जे आमचे टीममेट्स होते.
7: बरोबर सर, आपण क्रिकेट तर खेळाच, परंतु अदर कोणत्या गेम कडे आपलं लक्ष गेलं का? आणि जर खेळला असेल तर कोणत्या लेवल पर्यंत आपण
6: स्कूल स्कूलिंग मध्ये सर स्पोर्ट्स माझं खूप ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं माझं लहानपणीपासून, म्हणजे थर्ड फोर्थ मधून. तर मग स्कूल ऍक्टिव्हिटीज मध्ये जे पण व्हायचं त्याच्यात माझं पार्टिसिपेशन राहायचंच. तर मग तिथून एक ओढ झाली की नाही आपल्याला आता आपण, कारण की आपल्याला आवड आहे तर आपण करायला पाहिजे. म्हणजे मॉम डॅड ऑब्व्हियसली त्यांना आपल्याला काय समज नसतं, त्यांनी सांगितलं की तुला आहे करायचं तर कर. तर मग तेव्हापासून आम्हाला ओढ झाली. मग तेव्हा आम्हाला व्हॉलीबॉलचे कोच भेटले, आम्हाला क्रिकेटचे कोच भेटले, बॅडमिंटनचे कोच भेटले. ते तीन चार कोचेसचं एक कलेक्टिव्ह एकच ध्येय होता, सगळे सगळ्यांचं एकच होतं, मध्ये फिटनेस होतो. ते पण हे म्हणतात, हे पण ते म्हणतात. सो ऑब्व्हियसली फिटनेस होतोय ना आपला. मग आपण जम्प, व्हॉलीबॉल म्हटल्यावर जम्प करायला लागतो, खाली जावं लागतं, रोल करायला लागतो. सो इट्स फिटनेस पार्ट. सो मग त्याच्यामुळे त्या गोष्टींचा मला क्रिकेटमध्ये खूप हेल्प झाला की माझे जे जॉईंट्स वगैरे जे बनलेले होते सगळे जे एकदम वेल ट्यून्ड होते, मला काही असं वेगळं फिटनेस करायची गरज पडली नाही. कारण की माझं ते एक नॅचरली ॲथलेटिक बॉडी झाली होती त्या वयात जेव्हा मी खेळायचं चालू केलं 14. तर त्या 10 वर्षापासून हे झालं.
7: सर आपण आता सध्या काय करत आहात आणि काय चाललं आपलं?
6: सध्या सर मी आता क्रीडक सेंटर ऑफ क्रिकेट एक्सलन्सला आलोय. मी इथं आता एक माझा एक आस्पेक्ट असायचो की जे नाशिक डिव्हिजन, म्हणजे थोडासा हा थोडासा पार्ट असा आहे की तिथं क्रिकेटचं इन्फ्लुएन्स थोडं कमी आहे. जसं आता आपण मखमलाबाद साईडला आलोय, इथं लोकांबद्दल ते क्रिकेटचे एक जी प्रोफेशनलिझम असतं ते थोडं कमी आहे. टॅलेंट आहे पण कसं करायचं ते माहित नाही.
7: बरोबर
6: सर, माझं म्हणजे मला खूप गेम ऑब्झर्वेशन करायची खूप चांगली सब आहे. तर मग माझं जे पण ऑब्झर्वेशन आहे 14 वर्षाचं ते मला यंग एस्पिरंट्सला मला शिकवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे मला वेळ भेटतो ते मी माझ्या पर्सनल ट्रेनिंगला यूज करतो, माझ्या जिमला यूज करतो. आणि याच्या पुढे जो पण माझा ध्येय राहणार आहे तो एकतर माझा रणजी ट्रॉफीचा कंटिन्युअस परफॉर्मन्स करायचा आहे, आणि एम पी एल झाली तर एम पी एलमध्ये पण एक चांगला परफॉर्मन्स म्हणून ट्राय करायचं आहे की त्याच्यामुळे मला आय पी एल ट्रायल्सला अजून बोलवतील आणि आय पी एलमध्ये सिलेक्ट.
7: सर आपण आता क्रीडकला मुलांना कोचिंग करताय, ते कोचिंग करत असताना आपलं लहानपण आठवतं का आपल्याला?
6: खूप जास्त आठवतं सर.
7: म्हणजे एखाद्या मुलाला बघितल्यावर असं वाटतं का अरे?
6: नाही नाही, 100% सर खूप जास्त आठवतं. म्हणजे एवढं आठवतं ना की लिटरली मी त्या सरांना मी कौतुक करतो ज्यांनी मला शिकवलं. कारण की आता मी शिकवताना मला एन नंबर्स ऑफ डिफिकल्टीज येत आहेत. एका एका व्यक्तीचे 15 प्रॉब्लेम्स आहेत, तसे 15 व्यक्तीचे डायरेक्ट 100 होऊन जातात. तर तसा विषय, तर मग ते प्रॉब्लेम सरांनी कसे सॉल्व्ह केले असेल आणि ते मला सॉल्व्ह करायला किती प्रॉब्लेम होता. सो हे दोन गोष्टींमुळे मला खूप सरांची खूप आठवण येते आणि लहानपणाची पण खूप आठवण येते. की आणि एक गोष्ट ही पण आहे की मी खूप लवकर शिकलो, मला एवढे प्रॉब्लेम्स नव्हते, बाकीच्या वरांना खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तर मग तो एक प्लस मायनस होत राहतं की हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे असं.
7: सर आपल्याला अखेरचा प्रश्न,
6: येस,
7: की आता आपण क्रिकेटमध्ये आहात आणि कोचिंग पण करताय, पण जी आता युवा पिढी, जी येणारी पिढी, यांना आपण काय सांगणार क्रिकेट विषय, काय आपण हे करणार, अपील करणार, काय सांगू शकतो?
6: चूज युअर स्पोर्ट्स विथ ऑल युअर हार्ट्स, हेच म्हणणार की समजा तुम्ही क्रिकेट चूज करताय तर इट शुड बी कमिंग फ्रॉम द हार्ट, बॉटम ऑफ द हार्ट. कारण की जे मनात नाही, एकदम आतल्या व्हेरी डीप ऑफ युअर हार्ट पासून यायला पाहिजे. कारण की कुठली पण गोष्टी तुम्हाला एक्सप्रेस करायची आहे त्यासाठी तुम्हाला मोठा एक हार्ट पाहिजे असतो. आता क्रिकेटमध्ये तुम्हाला एन नंबर्स ऑफ लोकांसमोर तुम्हाला एक्सप्रेस करायचं असतं. जसं आता स्टेडियममध्ये गेलो किती लोक आहेत, युट्यूबवर गेलो तर किती लोक आहेत, इथं ग्राउंडवर आलो तरी हे किती लोक आहेत. तर यांना एक्सप्रेस करायला एक हे पाहिजे की आपण जे क्रिकेट खेळायला आलो आहे ते एक्सप्रेस करायला एक चांगलं ॲटिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की फिटनेस.
7: बरोबर,
6: फिटनेस हा एक तुमचा गेम चेंजिंग मोमेंट असू शकतो. ज्या दिवशी तुम्ही फिटनेस कडे वळाले तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी होतील, फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग. आणि तिसरी गोष्ट आहे की डोंट वेस्ट युअर टाईम. एक एक क्षण, टाईम इज इम्पॉर्टंट, टाईम इज मनी, एव्हरीथिंग यु नो, म्हणजे सगळ्यांना माहिती की टाईम किती व्हॅल्यू आहे.
7: जो टायमाला महत्व देतो तोच पुढे जातो.
6: एक्झॅक्टली. तर मग जो टायमाला महत्व देणार, जसं तुम्ही आता कोणत्याही पण लेवलला खेळत असेल, वुमन्स क्रिकेट असो की 14 असो की 12 असो, तर मला मला हे सांगायचं की टाईम यूज करा आणि त्या पण एकदम प्रॉपर वे मध्ये यूज करा.
7: सर, आता तुम्ही वुमन्स क्रिकेटचाच विषय काढला तर पुढचा प्रश्न आपण असा घेऊ की वुमन्स क्रिकेट बद्दल आपलं काय मत.
6: वुमन्स क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होते नाशिकमध्ये. आपण फर्स्ट टाइम नाशिक वुमन्स प्रीमियर लीग घेतली.
7: yes.
6: तर मला असं वाटतं की वुमन्स क्रिकेट इट्स अ गेम चेंजिंग, म्हणजे त्याच्यामुळे मेन्स क्रिकेटला अजून चांगला मेहनत, म्हणजे ते एक स्टॅग्नंट गोष्ट जात होती, त्याच्यामुळे अजून एक लेवल अप होईल. म्हणजे आता दोघं बरोबरीला येतील, कारण की दोघं बरोबरीला आलं तरच ते खेळायचं आणि त्याची व्हॅल्यू वाढते. जसं आता वुमन्स क्रिकेट मागच्या एक वर्षात खूप चांगलं करत आली, तर त्याच्यामुळे मेन्सला अजून अपग्रेड करायला लागलं. जसं आता मागच्या दोन वर्ष फर्स्ट टाइम आता हे जिंकली, वर्ल्ड कप जिंकली, मग मेन्सला
7: कसं,
6: मेन्सला पण ते अफ्लिप भेटलं ना, म्हणजे एक मॉरल भेटलं की नाही आता आपल्या इंडियन क्रिकेट चेंज होत आहे. तर ते का झालं, व्हॉट वॉज द रिझन, वुमन्स क्रिकेट जिंकली सर त्याच्यामुळे, नाहीतर त्या गोष्टी मॅच नसतं झालं. तर त्यांचा दोघांचे श्रेय वेगवेगळे आहे, कोणाचं श्रेय घेत नाही मी, पण एक अपलिफ्ट भेटते की मनातनं की नाही आपल्या कंट्रीसाठी लोक नाव काढत आहे आणि त्याच्याने आपलं पण नाव होणार आहे, तर दोघांचं मॅच व्हायला पाहिजे.
7: सर, तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारलात आणि आपण आपल्या जीवनातल्या क्रिकेटविषयी तर सांगितलं, परंतु जर एखाद्याला खच क्रिकेटपटू व्हायचा असेल आणि जर त्याला पुढे जायचं असेल तर त्यांनी एकदम हृदयापासून क्रिकेट खेळलं पाहिजे, मन लावून क्रिकेट खेळलं पाहिजे आणि फिटनेस पण जपला पाहिजे, तरच तो पुढे आपलं क्रिकेटचे स्वप्न टिकून ठेवू शकतो.
6: एक्झॅक्टली.
7: आज आपण तुम्ही आमच्याशी गप्पा मारलं त्याबद्दल धन्यवाद.
6: थँक्यू. इट वॉज प्लेजर आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग रेडिओ विश्वास केनार सर. थँक्यू सो मच.
7: चला तर श्रोते, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: और प्यार हो गया या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकणार आहोत। संगीतकार आणि गायक स्वर आहे नसरत फतेह अली खान यांचा।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया बॉम्बे टॉकीज या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया विठ्ठलभाई पटेल यांची गीतरचना बीवीओ बीवी या चित्रपटामधली. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शकील बदायनी यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: कार्यक्रमातलं हे अनंतरचं गीत ऐकूयात. अमीर गरीब या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्लर।
2: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, हसरत जयपुरी यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं आज की ताजा खबर या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।
6: मुझे मेरी बीवी से बचा।

0: 颜色。
1: तुझे मेरा चंचल मन।

0: टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो शब्दगंध कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या गाण्यांचे शब्द समजून घेत असतो, त्या शब्दांचा गंध घेत असतो, शब्दांचा सुवास घेत असतो. आणि खरंच शब्दांनी खूप काही गोष्टी होत असतात. शब्दांनी मनं जुळतात, शब्दांनी माणसं जवळ येतात, शब्दांनी मनातल्या कुठल्याही विषयावरती जर बिनसलं असेल तर ते सुद्धा आपण जुळवून घेऊ शकतो. इतकं छान शब्दांचं माधुर्य असतं. आणि जर समजा लिहिणारा कवी त्यात तोडीचा असेल तर काय बहार येते. आपण हिंदी मराठी गाणे ऐकतोय, समजून घेतोय. आजचं जे गाणं आहे ना ते सुमारे 118 वर्षापूर्वीचं आहे. 118 वर्षापूर्वीचं गाणं असून सुद्धा इतकं सुंदर गाणं आहे ते भा रा तांबे यांनी लिहिलेलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता दिदींनी, लता मंगेशकर यांनी मिश्र यमन रागामध्ये गायलेलं हे भावगीत आहे. अप्रतिम आहे. अनेक वेळेला आपण ऐकलं पण असेल, पण त्याच्यामधले शब्द जर समजून घेतले तर ऐकण्यात अजून जास्त मजा येईल. गाण्याचे शब्द आहेत, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, माझ्या जवळच माणूस माझ्या जवळ जेव्हा असत ना, जेव्हा कोणी मला भेटत माझ्या जीवलग असणार, तेव्हा काय होत. जेव्हा पहिल्यांदा ती भेटली, वचन दिली गेली, आणाभाका झाल्या. संध्याकाळची वेळ जर असेल आणि जर भेटलं ना कोणी, तर अजून जास्त जास्त जवळ येतं, खूप छान वाटतं. आणि मग सहज शब्द निघतात, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, तुला मी वचन देतोय, आज पासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. माझ्या हृदयापासून तुझ्या हृदयापर्यंत मी जगेन.

चला तिन्ही सांजा, संध्याकाळची कातर वेळ, माझ्या बरोबर ती आहे. वचन दिलंय मी आजपासनं कधी दूर नाही होणार मी तुझ्यापासून. माझ्या हृदयाला अगदी आध्यात्मिक याच्यात बोलायचं म्हटलं, ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलंय, ये हृदयीचे त्या हृदयी घातिले. श्रोते हो, आत्ताच एक विनोद मी वाचला व्हॉट्सॲपवरती किंवा कुठेतरी, हृदयाला हाड नसतं मग ते तुटतं कसं हो? जोका पार्ट, पण हृदय तुटतं सुद्धा. म्हणून जर असं झालं ना, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तू माझ्या हृदयापासून जगायला सुरुवात कर, बघ तुला काय होतं. अप्रतिम शब्द भारत आंबेंचे, तिने सांजा सखे मिळाल्या. कवी उपमा ज्या देतात ना, त्या खरंच अप्रतिम असतात. दोनच कडव्यांचं हे भावगीत आहे, पण इतका जबरदस्त त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. जे मी आत्ता सांगितलं ते फक्त तुमची एक पालुपद आहे त्याचं. तिने सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. लग्न ठरतं ना, लग्न होतं त्यावेळेस सप्तपदी होते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं, देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीनं लग्न होतं, हात हाती दिला जातो. पाणीग्रहण म्हणतात लग्नाला, हात हातात घेणं, पाणीग्रहण, कन्यादान, हे सगळे शब्द जे आहेत ना, हे देव ब्राह्मणासकट, देवा ब्राह्मणा साक्षीने. कवी म्हणतात, कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुयशा.

अंतिम शब्द येतो, कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुई अशा। वेळ संध्याकाळची आहे, कनक गोल सोन्याचा गोळा हा मरीची माली, हा जो सूर्य आहे ना, मरीची माली सूर्याला म्हटलंय, हा मरीची माली कनक गोलासारखा दिसतोय, सोन्याच्या गोळ्यासारखा दिसतोय। सूर्य सोन्याचा गोळा केव्हा दिसतो, तर संध्याकाळी दिसतो। कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुई अशा, दिवसभर तळपून शांतपणे आता अस्ताला जातोय, अशा वेळेस जोडी जो सुई अशा, हा सूर्यानी, या सूर्यानी दिवसभर आपला प्रकाश दिलेला आहे। या सूर्यप्रकाशात अनेक कामं अनेक जण करतात, आणि असा जो सूर्य आता अस्ताला जातोय तो माझ्या समोर आहे। आणि अस्ताला जात असतानाचा सूर्य सांगण्याचं पुढच्या ओळीत सुंदर लिहिलं आहे, चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गभीर निशा। चक्रवाल म्हणजे क्षितिज। हा जो सूर्य आहे ना, हा कनक गोल रूपी सूर्य जो आहे ना, हा चक्रवाल हे पवित्र, हा क्षितिजाला टेकलेला आहे। आणि क्षितिजाला टेकलेला सूर्य सोन्याचा गोळा दिसतोय। आता हा अस्ताला सूर्य चालला आहे म्हणजे रात्रीचा प्रहर जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ये जी शांत गंभीर निशा, शांत गंभीर अशी रात्र यायला सुरुवात आता होईल, कारण हा सूर्य अस्ताला चाललाय। त्रिलोक गामी मारुत तैशा निर्मल दाही दिशा। वारा कोणाला पकडता आलाय का? हा त्रिलोकगामी, त्रिलोकात फिरणारा, सगळीकडे असणारा, अहो एक क्षणभर फक्तो हवा नसू देत माणूस तडफडेल, तडफडून न देणारा असा हा वारा, हवा, हा प्राणवायू, हा त्रिलोकगामी आहे। त्रिलोकगामी मारुत तैशा निर्मल दाही दिशा, तशाच या दाही दिशा सुद्धा निर्मळ असणारे आहेत। बघा काय सुंदर अर्थ आहे। आकाशामध्ये सूर्य आहे पण तो कनक गोळासारखा आहे, सोन्याच्या गोळ्यासारखा आहे। चक्रवाल म्हणजे अस्ताला चाललेला सूर्य आहे, क्षितिजावरती आहे। दाही दिशा गंभीरपणे आहेत, शांत अशी रात्र येती आहे, सुरुवात होते आहे। त्रिलोकगामी मारुत सगळीकडे फिरणारी हवा।

या सगळ्यांना साक्षी करून आणि हे आपलं जे प्रेम आहे ना हे अमर करून मी तुझा हात हातात धरलेला आहे. तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, हातात हात मी तुझा धरलाय. ह्या अशा वेळेला हे सगळे साक्षी आहेत. कोण हा सूर्य, ही संध्याकाळ, हे क्षितिज, या दाही दिशा, हा वारा, ही हवा, हे सगळे साक्षी ठेवून मी तुझा हात हातात धरलेला आहे. आणि म्हणून आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. सखे, आजपासून तू तुझ्या हृदयापेक्षा माझ्या हृदयाने जग. अप्रतिम, खरंच अप्रतिम. कसं होणार आहे आणि जेव्हा माझ्या हृदयाने तू जग म्हटलं आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. पुढच्या कडव्यात कवी म्हणतात, नाद जसा वेणूत रस जसा सुंदर कवनात. वेणूमध्ये नाद असतो, म्हणजे बासरीमध्ये पाव्यामध्ये नाद असतो, आवाज असतो. तो दिसतो का? नाही दिसत, पण तो असतो. जो असतो पण दिसत नाही असा वेणूमधला नाद तू आहेस माझ्यासाठी. रस जसा सुंदर कवनात, काव्यामध्ये रस असतात, नवरस असतात ना. कसा मस्त शृंगार रस या काव्यामध्ये आहे, तसा रस जसा सुंदर कवनामध्ये असतो. रस काढता येत नाही सुंदर कवनांमधला, दिसत नाही पण तो असतो. वेणूमध्ये नाद असतो, दिसत नाही पण तो असतो. गंध जसा सुमनात रस जसा बघया द्राक्षात. आपल्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा शब्दगंध आहे, गंध जसा सुमनात. फुलांमध्ये जसा सुवास असतो ना, वास भरलेला असतो, गंध असतो, रस जसा बघया द्राक्षात. द्राक्षामध्ये रस असतो. पाणी जसे मोत्यात, आपण जसं डोळ्यांना पाणीदार डोळे म्हणतो तसं पाणीदार मोती पण असतात ना. मोत्याला पाणी असतं आणि ते मोत्याचं पाणी जे आहे ना ते घायाळ करतं. सुंदर दिसतो मोती. मोत्यात पाणी आहे पण पाणी काढता येईल का? नाही काढता येणार. तसा मी तुझ्याजवळ आहे. मनोहर वर्ण सुवर्णात, सोन्याचा रंग महत्वाचा. सोन्यामध्ये बाकी काय असतं? इतर धातूप्रमाणेच धातू, पण रंग त्याचा महत्वाचा. मनोहर वर्ण सुवर्णात. आणि शेवट जो या कवीने केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित जो मजला. जसा वेणूमध्ये नाद आहे तसा माझ्यामध्ये तू भरलेला. हृदयी मी साठवी तुझ तसा. जसा सुंदर कवनांमध्ये रस असतो तसा हृदयी साठवे मी तुझ तसा. गंध जसा सुमनात असतो हृदयी साठवी मी तुझ तसा. जसं मोत्यामध्ये पाणी असतं तसं हृदयी मी साठवी तुझ. सुवर्णाचा वर्ण असतो जसा, वर्ण सुवर्णातनं वेगळा नाही काढता, तसं हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित जो मजला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू माझ्यात असाच राहणार आहेस. इव्हन माझं जीवन म्हणजेच तू आहेस, तू म्हणजे माझं जीवन. काय सुंदर उपमा आहेत. सगळ्या उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे की तू माझ्यामध्ये कसा भरलेला आहेस रे. अप्रतिम शब्द, अप्रतिम. तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. आजपासून तू जग, पण कशी जग? माझ्या हृदयाला धरून जग. अधिक तू माझ्या हृदयाला म्हटलेलं आहे. माझ्या हृदयाने अधिक जग का? कारण असं आहे की जसा वेणूत नाद भरलाय, कवनात सुंदर रस भरलाय, सुमनात गंध भरलाय, द्राक्षात रस भरलाय, मोत्यात पाणी भरलंय, सुवर्णात वर्ण भरलाय, तसा माझ्या हृदयामध्ये मी तुला साठवलेला आहे. म्हणून आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. आणि हे सगळं केव्हा घडलं? तर संध्याकाळच्या वेळेला.

कनक गोल हा मरीची माली, जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र क्षितिजा वरती शांत मस्त, जेव्हा ती रात्र येते आहे तेव्हा हा सोन्याचा गोळा हा सूर्य तिथे आहे, हवा सुरू आहे शांत सगळ्या दाही दिशांमध्ये, अशा सगळ्यांच्या साक्षीने मी तुझा हात हातात धरलाय, तेव्हा प्रिये हृदय मी साठवी तुझ तसा, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, माझ्या हृदयाला घेऊन तू जग, अप्रतिम शब्द अप्रतिम चाल शब्दांसह ऐका। अनेक वेळेला आपण हे गाणं ऐकलं असेल पण शब्द गंधामधन तुम्ही जर हे ऐकलत, शब्दांनी ऐकलत ना, तर अजून जास्त मजा येईल, ही मजा घ्या, ऐका आणि तुमचे विचार नक्की आम्हाला कळवा, तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। तोपर्यंत लता मंगेशकर, भारत आंबे यांचं गाणं, हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत, मिश्र यमन रागातलं ऐका, तिन्ही सांजा सखे मिळाल्या।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकावर.
2: खुशखबर, खुशखबर, खुशखबर. आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
3: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
2: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 88 00 16 512 किंवा 02 53 2 47 26 26.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. खून की किंमत या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं. आणि हे गीत ऐकूयात विन्नू पुरुषोत्तम आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.
3: कभी नहीं

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: बाबू या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी।

もぐらぐら」

0: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे हिम्मत या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: लोणीच करता
1: स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मैं तेरे लिए या चित्रपटामधलं गीत. विजय आनंद यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात अमित कुमार आणि एस जानकी यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास.

0: कोऑपरेटिव्ह बँक संचयात समृद्धी. विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4 6 या क्रमांकावर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1%

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका.

देशभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता, नवकवींना हक्काचं व्यासपीठ, माझी कविता जरूर ऐका. दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10:00 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: काय ग देविका, श्रीमईला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: गुलशन, फूल, कलियां, बहार, वादियां, ये मौसम, खेत, हरियाली, पहाड़, बर्फ, ये कायनात, कुछ भी नहीं,
4: कुछ भी नहीं,
3: कुछ भी नहीं. गरन में वो नहीं.
4: वो है कौन?
5: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
3: नाम?

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 मिनिटांनी आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 वाजता

गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण 11:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवादक ऋषिकेश आयाचित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत।
1: श्लोक क्रमांक 50।

0: श्रोतेहो, मागील श्लोकात दासाचा लोकांतातील व्यवहार आचरण कसं असतं त्याचं वर्णन आलेलं पाहिलं. या श्लोकात त्याच्या अंतरंगाचं वर्णन आहे. नसे अंतरी कामकारी विकारी, धन्य दासाच्या अंतःकरणात काम आणि त्यापासून उत्पन्न होणारे विकार नसतात. विकार म्हणजे अवस्थेतील बदल, काम म्हणजे विषयासक्ती, विषय वासना, पापास प्रवृत्त करणारा विकार. त्यापायी आपल्या वैराग्य, भक्ती, श्रद्धा अशा परमार्थ पोषक सात्विक वृत्तीचा ऱ्हास होतो. परंतु असा हा नाना प्रकारे अधपतन करणारा कामही दासाच्या अंतरी विकार उत्पन्न करू शकत नाही. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, श्रोते हो, उदासीन तापसी आणि ब्रह्मचारी अशी धन्य दासाची तीन लक्षणं समर्थ सांगतात. उदासीन म्हणजे तटस्थ, विरक्त, अनासक्त, अलिप्त, निर्मम, दैनंदिन व्यवहारात गुंतून न पडलेला अशी चित्तदशा. आपलं विहित कर्तव्य पार पाडल्यावर फलाची अपेक्षा न ठेवणारा. दुसरा अर्थ, उद म्हणजे वर, आसीन म्हणजे स्थिरावलेला, इंद्रियांच्या वरच्या पातळीवर स्थिरावलेले मन म्हणजे उदासीन. देहाच्या द्वारे सुख घेण्याची प्रवृत्ती नाहीशी करून जो देवाच्या पायी स्थिर होतो तो उदासीन. देहातून निवृत्ती झाल्यावाचून उदासीनता येत नाही बरं का. तापसी, तापसी हा शब्द तापणे या क्रियापदापासून तयार झालाय. भगवद्गीतेत कायिक, वाचिक आणि मानसिक असे तपाचे प्रकार सांगितले आहेत. खरं तप म्हणजे श्रवण, मनन, अभ्यास याने परब्रह्म प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहणे. शरीर, इंद्रिय, प्राण झिजवणं हे खरं तप. हा दास जसा उदासीन तापसी असतो तसाच ब्रह्मचारी असतो बर का. ब्रह्मचर्य व्रत हे कष्टाचं पण प्रभावी असं श्रेष्ठ व्रत आहे. ब्रह्मचारी शब्दाचा मूळ अर्थ ब्रह्मप्राप्तीसाठी श्रम घेणारा. ब्रह्मचर्य व्रताच्या पालनाने स्वस्ती, श्रद्धा, मेधा, बल आणि आयुरारोग्य लाभतं आणि तेजस्विता येते. हनुमंत हे ब्रह्मचार्याचे श्रेष्ठ उदाहरण. निवाला मनी लेश नाही तमाचा, श्रोते हो, तम म्हणजे येथे अज्ञान, तमस्त्व ज्ञानजम विद्धिमोहनम सर्वदेहिनाम म्हणजे सर्व देहांना मोह पाडणारा, अविवेकी करणारा हा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो. ज्ञानमाम वृत्त्य तू तम प्रमादे संजयत्युत, हाच ज्ञानाला, विवेकाला आच्छादून प्रमादात आसक्त करतो असं गीतेत म्हटलंय. अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या तमोगुणाचा या धन्य अशा दासाच्या ठिकाणी लेशही उरत नाही. असा उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी दास सत्वगुण संपन्न झाल्यामुळे शांत, निस्संदेह असा झालेला असतो, समाधानी असतो. श्रोते हो, निवडे हा अत्यंत चपखल शब्दप्रयोग समर्थ करतात. आपोआप, हळूहळू थंड होणं हा शब्दशः अर्थ. दूध निवणे म्हणजे किंवा दूध निवणे म्हणजे पंखा जोरात फिरवून, बर्फाच्या पाण्यात ठेवून असं थंड करणं असं नाही. तर खोलीत जे तापमान असेल त्या तापमानातच हळूहळू आपोआप थंड होऊ देणं म्हणजे निवणं. निरीच्छ, निर्विकारी, उदासीन, तापसी, ब्रह्मचारी, ज्ञानी, समाधानी, किती विशेषणं आहेत ना, पण ती खरीच आहेत हा. अशा भक्ताच्या वृत्ती निवलेल्या असतात म्हणजे तो शांत, समाधानी, स्थिर झालेला असतो. अशा सच्चिदानंद सर्वोत्तमाचा श्रीरामाचा दास धन्य नाही का? श्रोते हो, समर्थांचेच हे गुण आहेत ना. जय जय रघुवीर समर्थ.
1: विभावरीताई धन्यवाद.
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

वाह मंडळी, गाणं तर छानच आहे. जगमग जगमग दिया जला, पण दिया जला बरोबर आहे किसलिए? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? दिवा कशाला लावतो आपण? अर्थात प्रकाशासाठी, उजेडासाठी बरोबर. पण हा प्रकाश म्हणजे तरी काय बरं? खरं म्हणजे परमेश्वर म्हणजे काय असं विचारण्यासारखंच आहे. अहो, प्रकाश आहे म्हणून जग आहे, ही सृष्टी आहे. रात्रीच्या गर्भा

कोपऱ्यातून उदयाला येणारा सहस्त्र रश्मी तो अरुणोदय पहा आणि मग विचारा प्रकाश म्हणजे काय. घनश्याम सुंदरा श्री

मित्रांनो, मनाला प्रसन्न करणारं हे गाणं ऐकताना पहाट अक्षरशः अवतरते आपल्या समोर, नाही का? एक नवा दिवस आणि गीतप्रतिमेचा एक नवा रेडिओ शो, रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी प्रकाश. मित्रांनो, 16 मे हा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन, प्रकाशाचं आणि ऊर्जेचं महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. प्रकाशाचा सगळ्यात मोठा स्रोत कुठला? अर्थात सूर्य. या सूर्याला चमचमत्या ताऱ्यांनी सजलेली ही पृथ्वी, ही धरती भेटायला निघाली आहे. पाहूया, चला आपण ही प्रकाशाचा हा दिव्य सोहळा, तारों से सजके

श्रोते हो, प्रकाश आहे म्हणून सृष्टी तर आहेच, पण प्रकाश आहे म्हणून आपली दृष्टीही आहे बरं का? कारण प्रकाश असेल तरच आपण पाहू शकतो आणि तरच या दृष्टीचा उपयोग आहे. अंधार असेल तर मग दृष्टी असूनही काही उपयोगाची नाही. माणसाला दिसायचं तर उजेड हा पाहिजेच, मग तो सूर्याचा असो नाहीतर एखाद्या छोट्याशा बल्बचा असो किंवा दिव्याचा असो समईतल्या. आणि हा समईचा मंद दिवा, हा दिवा केवळ प्रकाश देत नाही आहे तर तो आपल्याला संस्कारही देतो. शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा.

तर असा हा उजेड. हा उजेड जसा बाहेरचा असतो तसा तो आतलाही असतो. आत्मभान आल्यावर, स्वतःची ओळख पटल्यावर अंतरंगी पडतो तो प्रकाश. आपण सामान्य लोक बाहेरच्या उजेडात राहतो, पण साधू संत आत्मिक उजेडात राहतात. उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई ऐकूया.

प्रकाश वर्ष. मित्रांनो, काही शब्द फसवे असतात, तसाच आहे हा प्रकाश वर्ष, लाईट इयर. आता हे लाईट इयर हे काळ मोजण्याचं साधन नव्हे, तर अंतर मोजण्याचं एकक आहे, युनिट. प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर म्हणजे प्रकाश वर्ष. आता प्रकाशाचा वेग किती, तर तो जवळपास 300,000 किलोमीटर प्रति सेकंद. बापरे, म्हणजे ताशी 10,800,000,000 इतके किलोमीटर. आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे अंदाजे 9.46 ट्रिलियन, होय ट्रिलियन किलोमीटर. दोन ग्रहातले, दोन ताऱ्यातले अंतर हे असेच मोजतात आकाशातले तारे. या ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचायला 100,000,000 वर्ष लागतात. मित्रांनो, हे सगळं पटकन समजणार नाही. आता खरं तर मलाही ते समजलेलं नाही आहे. आपण असं करू, त्यापेक्षा एक गाणं ऐकूया, ताऱ्यांचं एक गीत ऐकूया. आकाश पे दो तारे सदियों से चमकते हैं.

तमसो मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे फ्रॉम डार्क टू लाईट अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याची ही प्रार्थना आहे. आणि ही नुसती प्रार्थना नाही आहे तर माणसाच्या जन्माची धडपडसुद्धा पाहिजे, हीच इप्सित पाहिजे. हे तिमिराचे अंधाराचे जाळे एकदा फिटले की मग नुसता प्रकाश प्रकाश.

मित्रांनो, एका नाण्याला दोन बाजू असतात, एक प्रकाश तर दुसरी अंधार. दिवस रात्र म्हणजे तरी काय, उजेड अंधाराचा खेळ. प्रकाश पाहणं, तो आतून बाहेरून अनुभवणं ही फार भाग्याची गोष्ट असते मित्रांनो. पण अंधार असतानाच तर उजेडाचं महत्व कळतं आपल्याला. पहा ना, लाईट गेल्यावर आपण ती कधी येईल याची वाट पाहतो. पण जे कायम अंधारातच आहेत त्यांचं काय? बोलो ना, अरे वो रोशनीवालो.

मंडळी, असा हा प्रकाश, असा हा उजेड. या प्रकाशाचीही आपण शाब्दिक गंमत करतो कधी कधी. एखादी गोष्ट कळली की आपण ट्यूब पेटली असं म्हणतो, म्हणजे मराठीत डोक्यात उजेड पडला. हे प्रकाश नाना तऱ्हेचे असले तरी मित्रांनो, ज्ञानाचा प्रकाश हा अक्षय्य प्रकाश. ही लाईट कधीही जात नाही किंवा हो तिचे बिलसुद्धा येत नाही आपल्याला. तेव्हा तुमच्याही आयुष्यात प्रकाश पडो ही शुभेच्छा. रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र घेतोय तुमचा निरोप. पण निरोप आम्ही घेणार तो सुद्धा एका मस्त गाण्याचा उजेड पाडूनच मित्रांनो. हा घ्या पडला प्रकाश, ये कौन आया. शुभरात्री.

0: खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5322-4726-26।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आज बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आलमपणा.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहाँ हो तुम. आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी भावगीतांच्या एक लोकप्रिय गायिका माणिक वर्मा यांच्या काही आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण असं आहे की या आठवड्यातच म्हणजे 16 मे हा माणिक वर्मा यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आपण त्यांच्या काही आठवणी आणि गाण्यांच्या काही आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माणिक वर्मा या मूळच्या माणिक दादरकर, 16 मे 1926 हा त्यांचा जन्मदिवस. माणिक वर्मा यांनी मराठी भावसंगीतामध्ये अतिशय समृद्ध अशी भर टाकलेली आहे. मराठी भावसंगीताच्या गाभाऱ्यात आपण जेव्हा डोकावतो तेव्हा तिथली एकूणएक सुंदर माणिक मोती पाहून आपलं मन भारावून जातं. यातलंच एक लखलखीत माणिक होतं माणिक वर्मा. या माणिक वर्मांची खूप गाणी आज देखील पुणे, मुंबई आणि इतर महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रावर तर ऐकली जातातच, पण साता समुद्रापार देखील त्यांचा स्वर मोठ्या आवडीने ऐकला जातो. माणिक वर्माच्या बाबतचा एक किस्सा पु ल देशपांडेंनी सांगितला होता, तो खूप लोकप्रिय असा आहे. पुण्यामध्ये एका संगीत कार्यक्रमामध्ये निवेदक सुधीर गाडगीळ माणिक वर्मा यांची मुलाखत घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु ल ही मुलाखत ऐकत होते. हसत खेळत चाललेल्या या मुलाखतीत गाडगिळांनी माणिक वर्मा यांना त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी विचारले, तुमची आणि त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती? माणिक वर्मांच्या लग्नाला तर खूप वर्ष झाली होती. माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करत होत्या. ते पाहून पहिल्या रांगेत बसलेले पु ल उत्स्फूर्तपणे मोठ्याने म्हणाले, अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या वर्मावर नको रे बोट ठेवत जाऊस बाबा. असाच एक जुनाच किस्सा माणिक वर्मांची मुलगी अभिनेत्री भारती आचरेकर यांच्याकडून देखील ऐकायला मिळाला. लेखक आणि गीतकार अमर वर्मा यांच्यासोबत माणिकचे लग्न ठरले असे कळल्यानंतर पु ल देशपांडे म्हणाले होते, अरे हिने तर वर्मावरच घाव घातला. माणिक वर्मा यांच्या पहिल्या आणि अत्यंत गाजलेल्या सावळाचं रंग तुझा या गाण्याचा एक किस्सा खूप लोकप्रिय असा आहे. गदिमांच्या या गाण्याला संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलं होतं. सुधीर फडके माणिकताईंकडून 2 महिने कसून मेहनत करून घेत होते. बाबूजींचा शब्दोच्चारावर खूप भर असायचा. त्यांचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते ध्वनिमुद्रणाला परवानगी देत नसत. गाणं पूर्ण बसल्यानंतरच ते HMV रेकॉर्डिंगला गेले. तिथे गाणं रेकॉर्ड होत असताना तिथल्या रेकॉर्डिस्टला का कोण जाणे माणिक ताईंचा आवाज थोडासा लो पिचचा वाटला. गाणं मध्यावर आलं असताना तो म्हणाला, नाही नाही नाही, हे गाणं रेकॉर्ड होऊ शकत नाही, हे गाणं आणखी हाय पिचने हवे. सुधीर फडके म्हणाले, अहो असं कसं म्हणता तुम्ही, मी स्वतः त्यांची मागची 2 महिने रिहर्सल घेतोय, ती बरोबर गाते आणि गाण्याच्या स्वभाव धर्मानुसार हा पिच योग्य आहे, तरी तो रेकॉर्डिस्ट काही ऐकायला तयार होईना. माणिक ताई तर रडकुंडीला आल्या. पहिलंच गाणं आणि त्याला असा व्यत्यय. शेवटी सुधीर फडक्यांनी तोडगा काढला. ते रेकॉर्डिस्टला म्हणाले, आपण असं करूया, आपण हे गाणं रेकॉर्ड करू, जर खराब वाटलं तर बात करू, जर चांगलं वाटलं तर नक्की ठेवू. मग कुठे त्या रेकॉर्डिस्टने त्या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू केलं. गाणं झालं, HMV वरिष्ठांना ते गाणं दाखवलं गेलं. त्यांना ते गाणं अप्रतिम वाटलं. त्या रेकॉर्डिस्टला त्या दिवशी नेमकं काय झालं होतं माहीत नाही, पण गाणं सुंदरच झालं होतं. त्यानंतर ही रेकॉर्ड बाजारात आली आणि अक्षरशः घराघरापर्यंत पोचली. कुठेही जा सर्वत्र एकच गाणं ऐकवत होतं,
सावळाचा रंग तुझा. ती काळी रेकॉर्ड अक्षरशः पांढरी होईपर्यंत रसिकांनी ऐकली. पुलं विनोदाने म्हणाले होते, माणिक तुझी रेकॉर्ड इतक्यांदा ऐकून ऐकून घासली गेली की त्यातून आता मागचं गाणं ऐकायला यायला लागलंय. शुद्ध शास्त्रीय संगीत असो, भावगीत असो, नाट्यगीत असो किंवा भक्तिगीत असो, माणिक वर्मा यांचा सर्व स्वर सर्वत्र बाजी मारून जात असे. मराठी मनाला साद घालणारी त्यांची गाणी आज देखील आपल्या काळजात घर करून आहेत. घन निळा लढीवाळा, झुलवू नको हिंदोळा, निघाले आज तिकडच्या घरी, विजयी पताका श्रीरामाची, झळकते अंबरी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, कौसल्येचा रामबाई, अनंता अंत नको पाहू, या गीतांनी मराठी रसिक भावचिंब झाले. आज माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी काही त्यांच्या आठवणी शेअर केल्या. माणिक वर्मा यांना 1974 साली पद्मश्री हा पुरस्कार मिळाला, तर 1986 साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. माणिक वर्मांची कारकीर्द तुलनेनं छोटी जरी असली तरी खूप रसिकांना समृद्ध करणारी अशी होती. मराठी भावसंगीताला खूप उंचावर नेण्याचं काम माणिक वर्मांच्या गाण्यांनी केलेलं आहे. माणिक वर्मा यांचं 10 नोव्हेंबर 1996 या दिवाळीच्या दिवशी त्यांचं निधन झालं. आज माणिक वर्मा यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आपण हा एपिसोड केला. तुम्हालाही माणिक वर्माबद्दलच्या काही वेगळ्या आठवणी तुमच्याकडे असतील तर त्या नक्की शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये त्या शेअर करा. आज इथंच थांबूया. मी धनंजय कुलकर्णी पुन्हा असेच काही किस्से घेऊन पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटायला येईल. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, शब्दगंध कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या गाण्यांचे शब्द समजून घेत असतो, त्या शब्दांचा गंध घेत असतो, शब्दांचा सुवास घेत असतो. आणि खरंच शब्दांनी खूप काही गोष्टी होत असतात. शब्दांनी मनं जुळतात, शब्दांनी माणसं जवळ येतात, शब्दांनी मनातल्या कुठल्याही विषयावरती जर बिनसलं असेल तर ते सुद्धा आपण जुळवून घेऊ शकतो. इतकं छान शब्दांचं माधुर्य असतं. आणि जर समजा लिहिणारा कवी त्यात तोडीचा असेल तर काय बहार येते. आपण हिंदी मराठी गाणे ऐकतोय, समजून घेतोय. आजचं जे गाणं आहे ना ते सुमारे 118 वर्षापूर्वीचं आहे. 118 वर्षापूर्वीचं गाणं असून सुद्धा इतकं सुंदर गाणं आहे ते. भा रा तांबे यांनी लिहिलेलं आहे, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता दिदींनी, लता मंगेशकर यांनी मिश्र यमन रागामध्ये गायलेलं हे भावगीत आहे. अप्रतिम आहे. अनेक वेळेला आपण ऐकलं पण असेल, पण त्याच्यामधले शब्द जर समजून घेतले तर ऐकण्यात अजून जास्त मजा येईल. गाण्याचे शब्द आहेत, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, माझ्या जवळचं माणूस माझ्या जवळ जेव्हा असत ना, जेव्हा कोणी मला भेटत माझ्या जीवलग असणार, तेव्हा काय होतं. जेव्हा पहिल्यांदा ती भेटली, वचनं दिली गेली, आणाभाका झाल्या. संध्याकाळची वेळ जर असेल आणि जर भेटलं ना कोणी तर अजून जास्त जास्त जवळ येतं, खूप छान वाटतं. आणि मग सहज शब्द निघतात, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, तुला मी वचन देतोय, आज पासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. माझ्या हृदयापासून तुझ्या

सांजा संध्याकाळची कातर वेळ, माझ्याबरोबर ती आहे. वचन दिलंय मी आजपासनं कधी दूर नाही होणार मी तुझ्यापासून. माझ्या हृदयाला अगदी आध्यात्मिक याच्यात बोलायचं म्हटलं, ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलंय, ये हृदयीचे त्या हृदयी घातिले. श्रोते हो, आत्ताच एक विनोद मी वाचला व्हॉट्सॲपवरती किंवा कुठेतरी, हृदयाला हाड नसतं मग ते तुटतं कसं हो. जोक अपार्ट, पण हृदय तुटतं सुद्धा. म्हणून जर असं झालं ना, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तू माझ्या हृदयापासून जगायला सुरुवात कर, बघ तुला काय होतं. अप्रतिम शब्द भारत आंबेंचे, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. कवी उपमाजा देतात ना, त्या खरंच अप्रतिम असतात. दोनच कडव्यांचं हे भावगीत आहे, पण इतका जबरदस्त त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. जे मी आत्ता सांगितलं ते फक्त तुमची एक पालुपद आहे त्याचं. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. लग्न ठरतं ना, लग्न होतं त्यावेळेस सप्तपदी होते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं, देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीनं लग्न होतं, हात हाती दिला जातो. पाणीग्रहण म्हणतात लग्नाला. हात हातात घेणं, पाणीग्रहण, कन्यादान, हे सगळे शब्द जे आहेत ना, हे देव ब्राह्मणासकट, देवा ब्राह्मणा साक्षीने. कवी म्हणतात,

अप्रतिम शब्द आहे तो. कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुई अशा. वेळ संध्याकाळची आहे. कनक गोल सोन्याचा गोळा हा मरीची माली. हा जो सूर्य आहे ना, मरीची माली सूर्याला म्हटलंय. हा मरीची माली कनक गोलासारखा दिसतोय, सोन्याच्या गोळ्यासारखा दिसतोय. सूर्य सोन्याचा गोळा केव्हा दिसतो? तर संध्याकाळी दिसतो. कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुई अशा. दिवसभर तळपून शांतपणे आता अस्ताला जातोय. अशा वेळेस जोडी जो सुई अशा हा सूर्यानी, या सूर्यानी दिवसभर आपला प्रकाश दिलेला आहे. या सूर्यप्रकाशात अनेक कामं अनेक जण करतात. आणि असा जो सूर्य आता अस्ताला जातोय तो माझ्या समोर आहे. आणि अस्ताला जात असतानाचा सूर्य सांगण्याचं पुढच्या ओळीत सुंदर लिहिलं आहे. चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गभीर निशा. चक्रवाल म्हणजे क्षितिज. हा जो सूर्य आहे ना, हा कनक गोल रूपी सूर्य जो आहे ना, हा चक्रवाल हे पवित्र हा क्षितिजाला टेकलेला आहे. आणि क्षितिजाला टेकलेला सूर्य सोन्याचा गोळा दिसतोय. आता हा अस्ताला सूर्य चालला आहे म्हणजे रात्रीचा प्रहर जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ये जी शांत गभीर निशा. शांत गंभीर अशी रात्र यायला सुरुवात आता होईल. कारण हा सूर्य अस्ताला चाललाय. त्रिलोक गामी मारुत तैशा निर्मल दाही दिशा. वारा कोणाला पकडता आलाय का? हा त्रिलोकगामी, त्रिलोकात फिरणारा, सगळीकडे असणारा. अहो एक क्षणभर फक्त हवा नसू देत माणूस तडफडेल. तडफडून न देणारा असा हा वारा, हवा, हा प्राणवायू, हा त्रिलोकगामी आहे. त्रिलोकगामी मारुत तैशा निर्मल दाही दिशा. तशाच या दाही दिशा सुद्धा निर्मळ असणारे आहेत. बघा काय सुंदर अर्थ आहे. आकाशामध्ये सूर्य आहे पण तो कनक गोळासारखा आहे, सोन्याच्या गोळ्यासारखा आहे. चक्रवाल म्हणजे अस्ताला चाललेला सूर्य आहे, क्षितिजावरती आहे. दाही दिशा गंभीरपणे आहेत. शांत अशी रात्र येती आहे, सुरुवात होते आहे. त्रिलोकगामी मारुत सगळीकडे फिरणारी हवा आहे. दाही निर्मल दिशा आहेत. आणि या सगळ्या गोष्टी सोबत असताना

या सगळ्यांना साक्षी करून आणि हे आपलं जे प्रेम आहे ना हे अमर करून मी तुझा हात हातात धरलेला आहे. तिने सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, हातात हात मी तुझा धरलाय. ह्या अशा वेळेला हे सगळे साक्षी आहेत. कोण हा सूर्य, ही संध्याकाळ, हे क्षितिज, या दाही दिशा, हा वारा, ही हवा, हे सगळे साक्षी ठेवून मी तुझा हात हातात धरलेला आहे. आणि म्हणून आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. सखे, आजपासून तू तुझ्या हृदयापेक्षा माझ्या हृदयाने जग. अप्रतिम, खरंच अप्रतिम. कसं होणार आहे आणि जेव्हा माझ्या हृदयाने तू जग म्हटलं आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. पुढच्या कडव्यात कवी म्हणतात, नाद जसा वेणूत रस जसा सुंदर कवनात. वेणूमध्ये नाद असतो, म्हणजे बासरीमध्ये पाव्यामध्ये नाद असतो, आवाज असतो. तो दिसतो का? नाही दिसत, पण तो असतो. जो असतो पण दिसत नाही असा वेणूमधला नाद तू आहेस माझ्यासाठी. रस जसा सुंदर कवनात, काव्यामध्ये रस असतात, नवरस असतात ना. कसा मस्त शृंगार रस या काव्यामध्ये आहे, तसा रस जसा सुंदर कवनामध्ये असतो. रस काढता येत नाही सुंदर कवनांमधला, दिसत नाही पण तो असतो. वेणूमध्ये नाद असतो, दिसत नाही पण तो असतो. गंध जसा सुमनात रस जसा बघया द्राक्षात. आपल्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा शब्दगंध आहे, गंध जसा सुमनात. फुलांमध्ये जसा सुवास असतो ना, वास भरलेला असतो, गंध असतो, रस जसा बघया द्राक्षात. द्राक्षामध्ये रस असतो. पाणी जसे मोत्यात, आपण जसं डोळ्यांना पाणीदार डोळे म्हणतो तसं पाणीदार मोती पण असतात ना, मोत्याला पाणी असतं. आणि ते मोत्याचं पाणी जे आहे ना ते घायाळ करतं. सुंदर दिसतो मोती, मोत्यात पाणी आहे पण पाणी काढता येईल का? नाही काढता येणार, तसा मी तुझ्याजवळ आहे. मनोहर वर्ण सुवर्णात, सोन्याचा रंग महत्वाचा. सोन्यामध्ये बाकी काय असतं? इतर धातूप्रमाणेच धातू, पण रंग त्याचा महत्वाचा. मनोहर वर्ण सुवर्णात. आणि शेवट जो या कवीने केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित जो मजला. जसा वेणूमध्ये नाद आहे तसा माझ्यामध्ये तू भरलेला. हृदयी मी साठवी तुझ तसा. जसा सुंदर कवनांमध्ये रस असतो तसा हृदयी साठवे मी तुझ तसा. गंध जसा सुमनात असतो हृदयी साठवी मी तुझ तसा. जसं मोत्यामध्ये पाणी असतं तसं हृदयी मी साठवी तुझ. सुवर्णाचा वर्ण असतो जसा, वर्ण सुवर्णातनं वेगळा नाही काढत, तसं हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित जो मजला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू माझ्यात असाच राहणार आहेस. इवन माझं जीवन म्हणजेच तू आहेस, तू म्हणजे माझं जीवन. काय सुंदर उपमा आहेत. सगळ्या उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे की तू माझ्यामध्ये कसा भरलेला आहेस रे. अप्रतिम शब्द, अप्रतिम. तिने सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. आजपासून तू जग, पण कशी जग? माझ्या हृदयाला धरून जग. अधिक तू माझ्या हृदयाला म्हटलेलं आहे. माझ्या हृदयाने अधिक जग का? कारण असं आहे की जसा वेणूत नाद भरलाय, कवनात सुंदर रस भरलाय, सुमनात गंध भरलाय, द्राक्षात रस भरलाय, मोत्यात पाणी भरलंय, सुवर्णात वर्ण भरलाय, तसा माझ्या हृदयामध्ये मी तुला साठवलेला आहे. म्हणून आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. आणि हे सगळं केव्हा घडलं? तर संध्याकाळच्या वेळा. कनक गोल हा मरीची माली,
जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र क्षितिजा वरती शांत मस्त जेव्हा ती रात्र येते आहे तेव्हा हा सोन्याचा गोळा हा सूर्य तिथे आहे, हवा सुरू आहे शांत सगळ्या दाही दिशांमध्ये, अशा सगळ्यांच्या साक्षीने मी तुझा हात हातात धरलाय तेव्हा प्रिये हृदयी मी साठवी तुझ तसा, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, माझ्या हृदयाला घेऊन तू जग, अप्रतिम शब्द अप्रतिम चाल शब्दांसह ऐका। अनेक वेळेला आपण हे गाणं ऐकलं असेल पण शब्द गंधामधन तुम्ही जर हे ऐकलत शब्दांनी ऐकलत ना तर अजून जास्त मजा येईल, ही मजा घ्या ऐका आणि तुमचे विचार नक्की आम्हाला कळवा, तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज। तोपर्यंत लता मंगेशकर भारत आंबे यांचं गाणं, हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत मिश्र यमन रागातलं ऐका, तिन्ही सांजा सखे मिळाल्या।

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्तेबंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर 10 लाखापासून

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सॉरी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या
2: क्रमांक. न आमद की आहट और न जाने की टोह मिलती है, कब आते हो कब जाते हो. इमली का ये पेड़ हवा में हिलता है तो ईंटों की दीवार पे परछाई का छींटा पड़ता है. इमली का ये पेड़ हवा में हिलता है तो ईंटों की दीवार पे परछाई का छींटा पड़ता है और जज्ब हो जाता है जैसे सूखी मिट्टी पर कोई पानी के कतरे फेंक गया हो. धीरे धीरे आंगन में फिर धूप सिसकती रहती है. कब आते हो.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकांवर.

0: आना फिर थोड़ा सा शर्माना, शर्मा के चले जाना। अरे वाह वाह वाह वाह।
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुनः एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुनः एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: इतना उदास सुखे सुखे हूँ.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

श्रोतेहो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: का, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8300 10 876 आणि कल्पेश आचट 8300 16 406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: निरंतर एकांतवासातून परखड अंतरशोध घेणारं निस्पृह मन रामदासांना लाभलं. या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं. अहंभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात. वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे. मन पालटण्यातच दासांचा राम आहे.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300164406 या क्रमांकांवरती.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726.

की फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02531427026।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.